0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: सुधीर फडके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं चिंतामण पोद्दार यांचं भक्तिगीत आता ऐकूयात. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधा

0: सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
1: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया, गुरु कशाला हवा. व्यवहारात सुद्धा आपल्याला गुरु करावा लागतो, तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरु नको असं म्हणून कसं चालेल. प्रपंचात सुखदुःख झालं, समाधान मिळालं नाही, तर मग खरं सुख कुठं आहे आणि ते मला कोण दाखवेल. अशी ज्याला तळमळ लागेल तोच गुरु करेल. प्रपंच आम्हाला कडू वाटला तरच शिष्य होण्याचा प्रश्न. शिकावा असं ज्याच्या मनात येतं तो शिष्य, आणि जो शिकवतो तो गुरु. मला काही कळत नाही असं ज्याला वाटतं तोच गुरु करेल. मी रामराम म्हणतो, वाईट मार्गानं जात नाही, मग गुरु कशाला हवा असं काही जण म्हणतात. मी केलं ही जाणीव आड येते, म्हणून सद्गुरूची आवश्यकता आहे. सत्कर्माचा अभिमान जर आपल्याकडे घेतला तर रामाचा विसर नाही का पडला. अभिमान गेल्याशिवाय राम नाही भेटणार. देवाजवळ गेला तरी नामदेवाचा अभिमान नाही गेला, म्हणून भगवंतांनी त्याला गुरु कर म्हणून सांगितलं. संताच्या कृपेनं दुखणं बरं झालं म्हणून त्याला मानणं हे काही खरं नव्हे. जो शिष्याला विषयात ओढेल त्याला गुरु कसं म्हणावं. जो काही चमत्कार करून दाखवेल त्याला आम्ही बुवा म्हणतो. संताची परीक्षा आम्ही बाह्यांगावरून करतो. सर्वाभूती भगवंत ज्याला पाहता येईल त्याला संताची खरी ओळख होईल. संताच्या संगतीत आपल्या मनावर जो परिणाम होतो त्यावरून आपण संताची परीक्षा करावी. माझं चित्त जिथं निर्विषय होईल तिथंच संताची खरी जागा म्हणता येईल. ज्याला भगवत प्राप्तीची तळमळ लागलेली आहे त्यालाच शिष्य म्हणावं. गुरु परता देवधर्मच नाही मानू. काही कानडी माणसं महाराष्ट्रात आली, त्यांना मराठी येत नव्हतं. त्याने एक दुभाषी गाठला आणि त्याच्या मागोमाग ती मंडळी पुष्कळ ठिकाणी हिंडली. त्यांची चिंता आणि जबाबदारी त्या दुभाषावर पडली. तशी आपण दुभाषाची म्हणजे सद्गुरूची संगत केली पाहिजे. सद्गुरू म्हणेल तिथं जावं, तो सांगेल तसं करावं, मग परमात्मा मिळेलच. शास्त्र आणि वेद अनंत आहेत, ते शिकायला आपल्याला वेळ कुठे आहे. सद्गुरूंनी नवनीताप्रमाणे सगळ्या साधनांचं सार असं जे नामसाधन सांगितलं ते आपण करावं, म्हणजे भगवंताचं प्रेम लागेलच. बाजारात गेल्यावर जो माल आपल्याला अनुकूल आणि माफक दराचा असेल तोच घ्यावा. त्याप्रमाणे परमार्थाच्या अनेक साधनामध्ये आपल्याला अनुकूल आणि माफक असं नामस्मरण हेच एक उत्तम साधन आहे. तेच करावं आणि आनंदानं राहावं. भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणं ही खरी भाग्याची गोष्ट आहे. असा जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला आपलं स्वतःचं सार्थक झालं असं वाटतं. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-2626 किंवा 83800-16512 या क्रमांकावर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: पांडुरंगा अगाईटला.

निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 182 दशक 13 समास 10 शिकवण निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ। उत्तमाला उत्तम मानत नाहीत, कनिष्ठालाही ते मान देत नाहीत म्हणून देवानं त्यांना करंट केलं। करंटेपणा सोडून द्यावा आणि उत्तम लक्षणं घ्यावी, हरिकथा पुराण श्रवण करावी, नीती न्याय विवेकानं वागावं, अनेकांना राजी ठेवावं, हळूहळू पुण्यकर्म करीत जावं, मुलांच्या चालीनं चालावं, मुलांचे मनोगत बोलावे, त्याप्रमाणे लोकांना हळूहळू शिकवावं। मुख्य त्याचं मन राखायचं हे चातुर्याचं लक्षण आहे। या गोष्टी जाणतो तो चातुर, इतर लोक वेडे। मात्र वेड्याला वेडे म्हणू नये, त्याचा कमीपणा कधी बोलू नये। असं केलं तरच निस्पृह माणसाला दिग्विजयी होता येतं। उदंड ठिकाणी उदंड प्रसंग येतात, ते जाणून यथासांग काम करीत जावं। प्राणीमात्रांच्या अंतःकरणामध्ये जाणून जाऊन राहायचं। मन राखलं नाही तर आपल्या परतभेटीची उत्सुकता त्यांना लागणार नाही। त्याचं मन राखलं तर त्याची ती तशी राहील, आणि मन म्हण त्यामुळे सगळ्यांचं मन राखेल तो मोठा महंत। मनोगत राखलं की सगळेजण आकर्षित होतात। इथे श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शिकवण निरूपण नाम समास दशम समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। अखंड ध्यान नाम दशक चतुर्दश समास 1 निस्पृह लक्षण नाम समास। जय श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। निस्पृहाची शिकवण ऐका, त्यामुळे युक्ती बुद्धी शहाणपण मिळून निरंतर समाधानी राहाल। सोपा मंत्र आहे आणि अनुभव देणारा आहे, साधं औषध आहे आणि त्याच्यामुळे गुण येतो। तसं माझं म्हणणं साधं पण अनुभवाचं आहे। अवगुण तात्काळ निघून जातात, उत्तम गुणांची प्राप्ती होते। हे शब्दरूपी औषध श्रोत्यांनी हळूहळू सेवन करावं। निस्पृहता धरू नये, धरली तरी सोडू नये, सोडली तरी ओळखीच्या लोकांमध्ये हिंडू नये। स्त्रीवर दृष्टी ठेवू नये, मनाला गोडी चाखवू नये, आपला धीर गेला तर आपलं तोंड दाखवू नये। एका ठिकाणी राहू नये, कानकोंडेपणा सहन करू नये, हवरटपणाने पैसा स्त्रिया यांच्याकडे पाहू नये। आचार भ्रष्ट होऊ नये, दिलेला द्रव्य घेऊ नये, आपल्यावर कोणा शब्द येऊ नये यासाठी दक्ष राहावं। भिक्षेविषयी लाज बाळगू नये, जास्त भिक्षा घेऊ नये, विचारली तरी आपली ओळख देऊ नये। फाटकं तुटकं मलिन वस्त्र नेसू नये, गोड अन्न खाऊ नये जास्त, दुराग्रह धरू नये, प्रसंगाप्रमाणे वर्तन करावं। भोगी मन असू नये, शारीरिक श्रमामुळे देहाच्या दुःखामुळे त्रासू नये, पुढे जगण्याची आशा धरू नये, आपली विरक्ती कमी होऊ देऊ नये, धाष्ट नाहीस होऊ देऊ नये, विवेकाच्या बळावर आपलं ज्ञान मलिन होऊ देऊ नये, करुणारूपी कीर्तन सोडू नये, अंतर्ज्ञान मोडू नये, सगुण मूर्तीविषयी प्रेम तंतू तोडू नये, मनामध्ये चिंता करू नये, कष्टाचं दुःख मानू नये, कठीण समय काही झालं तरी धीर सोडू नये, एखाद्याने अपमान केला तरी शीण वाटून घेऊ नये, निंदा केली तरी कष्ट मानू नये, धिक्कार केला तरी झुरू नये, लोकांची लाज धरू नये, लोकांनी लाजवलं तरी लाजू नये, एखाद्याने चिडवलं तरी विरक्त पुरुषानं चिडू नये, चांगला मार्ग सोडू नये, दुर्जन व्यक्तीशी भांडण करू नये, चांडाळाशी संबंध येऊ दे नये, तापटपणा बाळगू नये, आपल्याला भांडणासाठी प्रवृत्त केलं तरी भांडू नये, आपली सहज स्थिती आहे ती सोडू नये, हसवलं तरी हसू नये, बोलायला लावलं तरी बोलू नये, क्षणोक्षणी कोणी कुठे चालवलं तरी चालू नये, एक वेश धरू नये, एक ठेवण ठेवू नये, एकाच देशामध्ये राहू नये, भ्रमण करीत राहावं, कोणाशी जवळीक साधू नये, दान घेऊ नये, सर्व काळ सभेमध्ये बसू नये, कोणतेही नियम करून घेऊ नये, कोणावरही भरोसा ठेवू नये, मवाळपणाचा अंगीकार करू नये, नित्य नियम सोडू नये, अभ्यास बुडू देऊ नये, काही झालं तरी परतंत्र होऊ नये, असा उपदेश समर्थ करीत आहे।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247426 या आमच्या क्रमांकावर.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

सुजन हो अड़सुंडव नारद भक्ति सूत्र कंठावरोधरो मांडाजृभिः परस्परं लपमानाः भावयन्ति कुलानि पृथिवीं च. या संदर्भातल अधिक विवरण असं आहे. भक्तिशास्त्रामध्ये या सात्विक भावांचं फार श्रेष्ठत्व प्रतिपादिलं आहे. अंतरामध्ये जर निस्सीम प्रेमाचा उद्भव झाला असेल तरच हे भाव निर्माण होतात, आणि ज्याच्या ठिकाणी हे भाव उत्पन्न होतात त्या साधकाच्या ठिकाणी असे काही अलौकिक सामर्थ्य निर्माण होते की त्याच्या योगानं त्याचं सगळं कुळत काय, पण पृथ्वी ही पुनित होते. पृथ्वी भगवान नृसिंह भक्तश्रेष्ठ उद्धवाला स्पष्टपणे म्हणतात,

यत्र यत्र च मद्भक्ताः प्रशान्ताः समदर्शिनः सारवत्समुदाचारास्ते पूयन्त्यपि च कीकटाः. अथ श्रीमद् भागवत सातवा स्कंध त्यातला दहावा अध्याय त्यामधील 18 आणि 19 क्रमांकाच्या श्लोकामध्ये उद्धृत केलेला आहे. याचा अर्थ असा आहे, हे निष्पाप प्रल्हादा, तुझा पिता आपल्या 21 पिढ्या पूर्वजांसह पवित्र झाला आहे, कारण त्याच्या घरामध्ये कुल पावन करणारा तू जन्म घेतला आहेस. जिथं शांत समदर्शी परोपकारी सदाचार संपन्न असे माझे भक्त असतात, ते किकट देशासारखे अत्यंत अपवित्र असलेले देशही पवित्र करत असतात.

तुझ्यान हो या निश्चिम भक्ती प्रेमाच्या संदर्भात ज्ञानेश्वर माऊली म्हणते, ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, मातृ पितृ भ्राता सगोत्रा पार, चतुर्भुज नर होऊनी ठेले। भगवान श्रीकृष्ण भक्त वरे उद्धवाला स्पष्टपणे सांगत आहेत, वाग्गद गदा द्रवते यस्य चित्तम रुदत्य क्षीक्ष्णम हसति क्वचित् च, विलज्ज उद्गायति नृत्यते च, मद्भक्ति युक्तो भुवनम पुनाते। असं एकनाथी भागवतामध्ये वर्णन आहे। याचा अर्थ असा, ज्याची वाणी प्रेमातिशयाने सद्गतीत होते, ज्याच्या चित्ताला द्रव येतो, जो वारंवार प्रेमानं रुदन करतो, क्वचित हसतोही, प्रेमानं निर्लज्ज होऊन मोठ्यानं गातो आणि नाचतो, याप्रमाणे ज्याची माझ्या ठिकाणी अष्टसात्विक भावानं युक्त भक्ती असते, असा भक्त त्रिभुवन पुनीत करत असतो, त्रिभुवन पुनीत करत

சர்வ துக்கே அவகே விஸ்வஜி ஹரிகே வரிலே மகாசுகே உச்சம் வளத தர்ஷனே ஸ்பர்ஷனே வஜனே ஏகதாரிலே கீர்த்தனே ஏகதாரிலே நாமஸ்மரணே யாபரி ஜக உத்தரணே உத்தவா. असं एकनाथी भागवतामध्ये वर्णन आहे. कुणाला अतिशयोक्ती वाटण्याचा संभव आहे, पण भगवान श्रीकृष्णच स्पष्टपणे सांगतात की माझ्यापेक्षाही भक्तांचा पवित्रपणा श्रेष्ठ आहे. भक्तांचा निरपेक्षम निरशांतम निर्वैरम समदर्शिनम अनुव्रजाम्यहम नित्यम पूयेयत्यंग्रिरेणुभे. असं एकनाथी भागवतामध्ये वर्णन आहे. याचा अर्थ असा, निरपेक्ष अंतर्निष्ठ शांत निर्वैर समदर्शी अशा भक्तांच्या मागे मागे सर्व काळ मी असतो. त्यात माझा हेतू हा आहे की भक्तांच्या चरणधुलीनं आपण पवित्र व्हावं.

शिव असं एकनाथी भागवतामध्ये वर्णन आहे. तात्पर्य अष्टसात्विक भावयुक्त भक्तीचा प्रभाव एवढा मोठा आहे की पूर्वजांचा तसंच सर्व जगाचा उद्धार करण्या इतकं पावनत्व त्या भक्तीनं प्राप्त होत. म्हणून भक्त जीवनाला जगात महत्वाचं स्थान आहे. सुजन हो, तर असं आहे हे 68 नारद भक्ती सूत्र. कंठावरो धरो मांड्या श्रुभी परस्परम लपमाना पावयंती कुलानी पृथ्वींच. तर असे हे अष्टसात्विक भाव आपल्याही मनी नित्य नांदावेत हीच प्रभू चरणी प्रार्थना.

हरि भक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरि भक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरि भक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

बराय तर श्रोते हो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. श्रोते हो नमस्कार, 90.8

रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 7 वाजलेत. आज बुधवार. आमच्या सगळ्या श्रोत्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. श्रोतेहो, रूपरेषांत सकाळी 7:05 दिनविशेष आपण ऐकू शकाल. सकाळी 7:10 भारतरत्न या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. संवादक विश्वास देशपांडे. सकाळी 9 आपण ऐकणार आहात अंतरंग या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. सादरकर्त्या श्रद्धा कराळे. 10:20 ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. 1:30 दुपारी आपण ऐकणार आहात कार्यक्रम ओठावरली गाणी. सादरकर्ते आहेत विकास भावे. 2:00 आनंद घन हा कार्यक्रम. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विश्वास देशपांडे. 4:00 नाट्यसंगीत. 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोतेहो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आपण बघणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज दिनांक 1 जुलै, आजच्या दिवशी 1962 साली सोमालिया हा देश स्वतंत्र झाला होता. 2006 साली किंघाई तिबेट रेल्वे सुरू करण्यात आली होती. 2002 साली आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. 1909 साली क्रांतिकारक मदनलाल धिंगरा यांनी कर्नल विल्यम कर्झन वायली यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यासोबतच 2015 रोजी डिजिटल इंडिया या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. तर हे होते आजचे काही दिनविशेष. आतापुरता आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

नमस्कार रसिक श्रोते, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आनंद यात्री रवींद्रनाथ या कार्यक्रमाच्या 10व्या भागामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, गेल्या काही दिवसांपासून आपण जाणून घेतो आहोत ते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल, त्यांच्या शिक्षणविषयक कल्पनांबद्दल. आजच्या या भागामध्ये सहजता हा रवींद्रनाथांच्या शिक्षणाचा प्राण कसा होता याबद्दल आपण जाणून घेऊया. मंडळी, मी आयुष्यभर शिक्षक म्हणून काम केलं, पण रवींद्रनाथांचे शिक्षणविषयक विचार मलाही अंतर्मुख करून गेले. आपले डोळे आणि कान उघडे असतील तर माणूस आयुष्यभर शिकतच असतो, आणि असंच आपण शिकलं पाहिजे असं रवींद्रनाथांना वाटायचं. एकदा शांतिनिकेतनात आलेली मुलं आपलं शिक्षण पूर्ण करून शांतिनिकेतनच्या बाहेर पडली तरी मनानं त्यांनी तेथेच असावं, आयुष्यभर विद्यार्थीच राहावं आणि नवनवीन गोष्टी आत्मसात कराव्यात असं रवींद्रनाथांना वाटत होतं. लहान मुलांपासून ते अगदी विश्वविद्यालयात शिक्षण घेणारी सर्व प्रकारची मुलं त्यांच्या शांतिनिकेतन आणि विश्वभारतीत होती. मुलांनी शिक्षण घेता घेता त्यांचे आपापसातील भेद मावळावेत, आपण सर्व एक आहोत अशा प्रकारची बंधुत्वाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी अशी त्यांची मनापासूनची इच्छा होती. संत ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला, अशी त्यांची भावना होती. त्यासाठीच तर विश्वभारतीची स्थापना त्यांनी केली होती. पण आपण आपल्या कार्यात फारसे यशस्वी ठरलो नाही अशा प्रकारची खंत त्यांनी एका ठिकाणी व्यक्त केली. त्याचं प्रमुख कारण त्यांनी फार सुंदर दिलंय. ते म्हणतात, आम्ही सगळे ग्रंथोपजीवी झालो आहोत, ग्रंथांच्या किंवा ग्रांथिक ज्ञानाच्या पलीकडे आम्ही काही पाहायलाच तयार नाही. जिथे शरीर आणि मन एकत्र येत नाही असं शिक्षण माणसाला अपूर्ण ठेवतं. शारीरिक श्रम आणि बौद्धिक श्रम अशी वेगवेगळी शिक्षणाची वर्गवारी त्यांना मान्यच नव्हती. मंडळी, सहजता हा रवींद्रनाथांच्या शिक्षणाचा प्राण होता. शिक्षण हसत खेळत नाचत गात गात सहजतेनं व्हावं असं त्यांना वाटत होतं. त्यांनी स्वतः मुलांसाठी जी पाठ्यपुस्तकं तयार केली त्यात कमालीची सहजता आहे. शाळेत येताना किंवा शाळेतून जाताना मित्र एकत्र जमून जातात, ते आपसात कसं बोलत असतील, त्यांच्या आनंदाच्या कोणत्या कल्पना असतील हे केंद्रस्थानी ठेवून त्यांनी पुस्तकांची रचना केली. त्यामुळे मुलं जेव्हा ही पुस्तकं वाचत तेव्हा त्यांना आपण काही वेगळं वाचतो आहोत किंवा अभ्यास करतो आहोत असं वाटतच नव्हतं. त्या पुस्तकांमध्ये धडे होते, पण मुलांना मुद्दामहून धडे द्यायचा प्रयत्न त्यांनी केला नव्हता. त्यांनी तयार केलेली पाठ्यपुस्तकं पश्चिम बंगालमध्ये मुलं, पालक आणि शिक्षक आजही मोठ्या आनंदानं वापरतात.
मध्यंतरी मार्क्सवादी सरकार आलं होतं, त्यांनी ही पुस्तकं बदलण्याचा प्रयत्नही केला, पण पश्चिम बंगालमधल्या जनतेचा त्याला प्रचंड विरोध झाला आणि म्हणून आजही ही पुस्तकं अनौपचारिकरित्या का होईना पण मुलांना सहज शिक्षण देण्याचं कार्य करतात. मंडळी, थिंग ऑफ ब्युटी इज जॉय फॉर एवर असं जॉन किट्स या कवीनं म्हटलं आहे. रवींद्रनाथांच्या पाठ्यपुस्तकांना, त्यांच्या शिक्षणविषयक विचारांना हे वाक्य तंतोतंत लागू पडतं, कारण चांगल्या गोष्टी, चांगली मूल्यं कालातीत असतात, ती कधीच कालबाह्य होत नाहीत. शिक्षणाला कोणत्याही चौकटीत बसवू नका, मुलांना मुक्तपणे वावरू द्या, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होऊ द्या, त्यांची बुद्धी आणि हात यांना एकत्र काम करू द्या. शिक्षण म्हणजे मनाविरुद्ध जबरदस्तीनं करण्याची गोष्ट आहे असं त्यांना वाटता कामा नये. आनंदातून शिक्षण आणि शिक्षणातून आनंद निर्मिती व्हावी असं त्यांना वाटत होतं. युरोपात होत असलेल्या वैज्ञानिक प्रगतीबद्दल त्यांना उत्सुकता आणि आदर होता. त्यासाठी नवनवीन गोष्टी आपल्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी माहिती करून घ्याव्या असं त्यांना वाटायचं. प्रख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर जगदीशचंद्र बोस हे त्यांचे अगदी जवळचे मित्र होते. टागोरांच्या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक आजूबाजूच्या खेड्यांमधील शाळांमध्ये विज्ञानविषयक जागृती करण्यासाठी जायचे आणि तिथले विद्यार्थी आणि शिक्षक शांतिनिकेतनमध्ये यायचे. अशा रीतीनं ज्ञानाचं आणि माहितीचं सहज आदान प्रदान होत होतं आणि हे सगळं करताना ते सहजतेनं आनंदानं कसं होईल याकडे त्यांचं लक्ष असायचं. नाचत गात, हसत खेळत विज्ञानातील नवीन गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जायच्या. या नाचगाण्यात शिक्षकसुद्धा समरसून सहभागी व्हायचे. विज्ञान शिकवण्यासाठी आपले सहकारी शिक्षकांकडून त्यांनी सोप्या भाषेत पाठ्यपुस्तकं लिहून घेतली आणि स्वतःही काही पाठ्यपुस्तकं लिहिली. मंडळी, महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ ही दोघेही थोर माणसं, दोन्हीही शिक्षण तज्ज्ञ, पण दोघांच्या जीवनदृष्टीत आणि शिक्षणविषयक विचारांमध्ये काही बाबतीत फरक होता. महात्मा गांधी शिक्षणाच्या उपयुक्ततेला जास्त महत्त्व देत होते. शिक्षणातून बेकारी दूर झाली पाहिजे असं गांधीजींना वाटत होतं. तर रवींद्रनाथांच्या दृष्टीनं शिक्षण हे केवळ बेकारी दूर करण्यासाठी असू नये, तर त्या शिक्षणानं आम्हाला जीवनदृष्टी दिली पाहिजे. केवळ उपयुक्ततेला महत्त्व देण्यापेक्षा जीवनातील सत्य, शिव आणि सुंदरतेची मूल्यं त्यातून विकसित झाली पाहिजेत अशी त्यांची कल्पना होती. मुलांचे हात नृत्य, नाट्य, शिल्प यांच्या निर्मितीत गुंतले पाहिजेत. जीवन जगण्यासाठी त्यांच्या हातात एखादी नवनिर्मितीची कला असावी. केवळ उपयुक्त तेवढंच त्यांनी शिकावं असं त्यांना वाटत नव्हतं. चित्र, नृत्य, नाट्य, शिल्पकला यासारख्या कला केवळ कला म्हणून कलेच्या जागी ठीक आहेत, ते जीवन जगण्यासाठी उपयुक्त नाहीत हा समज रवींद्रनाथांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला. पण आजही या कला जीवन जगण्यासाठी आणि जीवन आनंदानं सौंदर्यदृष्टी जोपासून जगण्यासाठी आवश्यक आहेत अशी आपल्या समाजाची मानसिकता तयार झालेली नाही. रवींद्रनाथ
हे खरोखरच ऋषितुल्य व्यक्तिमत्व होतं. त्यांची निरीच्छता किती होती हे एका प्रसंगावरून सहज लक्षात येतं. मंडळी, 1893 सालची गोष्ट आहे. रवींद्रनाथ आपले सहकाऱ्यांसोबत शांतिनिकेतनमध्ये फेरफटका मारत होते. त्याचवेळी त्यांना त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहासाठी नोबेल पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी मिळाली. या पुरस्काराची रक्कम त्यावेळी साधारणपणे 1,30,000 रुपये इतकी होती. रवींद्रनाथांना ही बातमी सांगणारी तार आली होती. ती तार वाचून आपले सहकारी नेपाळबाबू यांच्या हातात देत ते म्हणाले, नेपाळबाबू हे घ्या पैसे, आपल्या आश्रमातील ड्रेनेजचं काम पैशाअभावी अर्धवट पडलं होतं ना, त्याची सोय झाली बघा. अशा रीतीनं पैसे हातात पडण्यापूर्वीच त्यांनी ते दान केलं होतं. आज रवींद्रनाथांचं शांतिनिकेतन विश्वभारती पूर्वीसारखं चैतन्यानं रसरसलेलं नाही, तिथंही राजकारण आलंय. आज शाळांच्या उंचच उंच इमारती उभ्या राहत आहेत, पण शिक्षणाची उंची कमी होतीय. विद्यापीठांमध्ये ज्ञानदानापेक्षा पदवीदानाला महत्त्व आलं आहे. शाळांच्या फी भरमसाठ वाढल्या आहेत, जीवनमूल्य महाग झाली आहेत. पण मंडळी, या सगळ्या काळ्या ढगालाही आशेची रुपेरी किनार आहे असं मला वाटतं. आजही चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करणारे शिक्षक आहेत, विद्यार्थी हित मनात ठेवून कार्य करणाऱ्या काही मोजक्या संस्थासुद्धा आहेत. पण रवींद्रनाथांचे विचार आजही मार्गदर्शक आहेत. त्यांच्या विचारांचा मागोवा घेऊन आपल्या शिक्षण पद्धतीत योग्य ते बदल करणं आपल्याला अशक्य नाही. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
3: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: पटीवर शर्ती लागू.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: कृषी संदेश.
3: नमस्कार शेतकरी बंधू. शेतकरी बंधूंनो, पीक उत्पादनाचा पाया म्हणजे माती परीक्षण. पण माती परीक्षणाच्या बरोबर पाणी परीक्षणाचं सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर पाण्याची प्रत तपासण्यासाठी पाण्याचा नमुना कसा घेतात आणि त्यामधून प्रयोगशाळेत कोणकोणते घटक तपासले जातात आणि त्यामुळे फायदे

0: होतात. याविषयी आपण आज उहापोह करणार आहोत. सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या अयोग्य आणि समस्यायुक्त पाण्याचा पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. यासाठी पाण्याचं परीक्षण करून घेणं अतिशय आवश्यक असतं. आणि म्हणून सर्वप्रथम जर बाब कोणती महत्त्वाची आहे तर सिंचनासाठी जे पाणी आपण वापरणार आहोत त्याचा योग्य पद्धतीनं नमुना घेणं, म्हणजे तो नमुना आपल्याला प्रयोगशाळेत तपासता येईल. पाणी चवीस खारट किंवा मचूळ वाटत असल्यास पाण्याचा सिंचनासाठी वापर केलेल्या शेतीतील जमिनीच्या पृष्ठभागावर क्षाराचा पांढरा थर दिसून येतो. पीक उगवणीस अडथळा होताना सुद्धा त्याच्यामुळे दिसतं आणि बऱ्याच वेळा उगवलेल्या पिकाचे शेंगेसुद्धा खराबताना दिसून येतात. जमीन चोपण चिबड होऊन पृष्ठभागांवर पाणी थांबत असल्यास, जमिनीवर चालताना जमीन टणक झाल्याचे जाणवत असल्यास पाण्याचा नमुना परीक्षणासाठी घेणं गरजेचं आहे हे आपण सर्वप्रथम जाणून घेतलं पाहिजे. निरनिया सिंचन साधनामधून घेतलेला पाण्याचा प्रातिनिधिक नमुना आपण प्रयोगशाळेत पाठविला पाहिजे. विहिरीच्या पाण्याचा नमुना घेताना विहिरीतील पाणी प्रथम चांगलं ढवळून घेतलं पाहिजे. विहिरीवर पंप बसलेला असेल तर तो साधारणतः 15 ते 20 मिनिटं सुरू ठेवून पाणी जाऊ द्यावं. काचेची किंवा प्लॅस्टिकची एक बाटली घ्यावी आणि ती स्वच्छ धुवून घ्यावी आणि त्यामध्ये 1 लिटर पाणी आपण भरायचं. उपणीत किती लिटर पाण्याचा नमुना आपल्याला पाहिजे असेल तोही अशाच प्रकारे आपण घेणं गरजेचं आहे. नदीमध्ये साठलेले पाणी किंवा तलावातील नमुना घेण्यासाठी लांब बांबूच्या टोकाला दोरीच्या सहाय्यानं लहान बाटली बांधून पाणी ढळून आपण नमुना घ्यायला पाहिजे. आणि जी बाटली आपण प्रयोगशाळेत पाठवणार आहोत पाण्याचा नमुना घेऊन, त्या बाटलीवर शेतकऱ्याचं नाव आहे, पत्ता आहे, शेताचा भूमापन क्रमांक, नमुना घेतल्याची तारीख व थोडक्यात पाण्याबाबत शेतकऱ्याचे अनुभवसुद्धा आपण त्याच्यावर लिहिणं गरजेचं असतं. आणि अशी लेबल असलेली जी पाण्याची बाटली आहे ती आपण प्रयोगशाळेत पाठवायला पाहिजे. प्रयोगशाळेमध्ये पाण्याचं परीक्षण करताना आम्लविम्ल निर्देशांक, विद्राव्य क्षार, कार्बोनेट बायकार्बोनेट, क्लोराईड, सल्फेट, बोरॉन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम या घटकाचं प्रमाण त्याच्यावरून आपल्याला प्रयोगशाळेमध्ये काढता येतं. पाण्यात विरघळणाऱ्या क्षाराच्या प्रमाणाचा विद्युत वाहकतेवर परिणाम होत असल्यामुळं पाण्याची विद्युत वाहकतासुद्धा प्रयोगशाळेमध्ये मोजता येणं शक्य आहे. विद्युत वाहकता जितकी जास्त तितके क्षाराचे प्रमाण जास्त असतं. आणि ही सगळी पायाभूत माहिती जर आपण व्यवस्थित घेतली आणि जर आपण योग्य नमुना पाण्याचा घेतला आणि प्रयोगशाळेत जर पाठवला तर आपल्याला त्याचं पाणी परीक्षण करून मिळू शकतं. तर ही मूलभूत माहिती आवश्यकतेनुसार आपल्याजवळ ठेवा आणि आवश्यकतेनुसार शासनाच्या मार्गदर्शनाखाली नमुना घ्या आणि योग्य प्रयोगशाळेत पाठवून त्याची तपासणी करून घ्या, म्हणजे आपल्या उलित्याचं व्यवस्थापन व्यवस्थित होईल. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्त.
2: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, 1 जुलै हा दिवस GST दिवस म्हणून साजरा केला जातो. याच अनुषंगाने या GST वर आधारित एक सुंदरसं गाणं तयार केलेलं आहे, जे लिहिलं, संगीतबद्ध केलं आणि गायलं आहे PK जयशंकर अय्यर यांनी, जे CGST आणि CX नाशिकचे असिस्टंट कमिशनर आहेत. या गीताला सहगायन केलेलं आहे श्री मृत्युंजय वाघ यांनी. या गीताचं ध्वनी संयोजन आहे श्री सुभाष देशपांडे, डेल्टा सार टेक्नॉलॉजीज पुणे यांचं. आणि या गीताचं ध्वनी मुद्रण झालेलं आहे श्री अभिजित धारणे, ट्युनिंग स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे GST वर आधारित खास गाणं.

0: मंडळी, आजच्या 1 जुलै या GST दिवसानिमित्त आपण ऐकलं खास हे GST गीत. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास, टाइम चेक, टाइम चेक.
2: सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
7: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
6: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
7: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
6: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.
8: कार्यक्रमात हे गीत ऐकूया सरगम या चित्रपटामधलं, आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल. आणि हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात.

0: हो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
3: द्या. आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. ही शब्दरचना आहे भरत व्यास यांची. गीताला संगीत दिलं आहे चित्रगुप्त यांनी. आणि हे गीत ऐकूयात बालक और जानवर या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2626 किंवा 8800016512 ह्या क्रमांकावर.
2: मुकेश यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची गीतरचना आता ऐकूयात. संगीत दिला आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. हे गीत आपण ऐकणार आहोत दो रास्ते या चित्रपटामधलं.

कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशियाना या चित्रपटामधलं योगेश यांचं गीत आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे हरी अर्जुन यांनी.

0: नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: ऐकूया आह या चित्रपटामधलं शैलेंद्र यांचं गीत मुकेश यांच्या स्वरात. संगीतकार शंकर जयकिशन.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात बेईमान या चित्रपटामधलं गीत. ऐकूया मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. वर्मा मलिक यांच्या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: ह्या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत.
1: स्नेहा पंत आणि उदित नारायण यांनी गायलेलं हे भक्तिगीत आता ऐकूयात. समीर यांची शब्दरचना,
0: आदेश श्रीवास्तव यांचं संगीत.

0: हे गीत होतं बागबान या चित्रपटातलं.
1: आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
0: अतिवशतामध्ये गीत आता ऐकणार आहोत. गीतरचना आहे नितीन राईकवाड यांची. हे गीत गायलं आहे आमिर खान आणि अलका याज्ञिक यांनी. संगीतकार जतीन ललित.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात योगेश यांचं गीत अन्नदाता या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूयात मुकेश यांच्या आवाजात, संगीतकार सलील चौधरी.

0: या
1: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
1: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
3: कार्यक्रमातलं हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं मेला या चित्रपटामधलं. हे गीत आहे मजे हो सुलतानपुरी यांचा, संगीतकार राहुल देव बर्मन.

स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

का फूल या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे साहिल लुधियानवी यांचं. संगीतकार एन दत्ता.

0: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज श्रोते हो। आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास। जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना। महेंद्रजी खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर।
1: नमस्कार।
0: श्रोत्यांनो, या आठवड्याची गोष्ट एप्रिल 1945। इतिहासातील सर्वाधिक वादग्रस्त व्यक्तींपैकी एक असलेला ऍडॉल्फ हिटलरजी, दुसरं महायुद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर होतं, हिटलरचं साम्राज्य कोसळत होतं आणि अशा परिस्थितीत बर्लिन मधील भूमिगत बंकर मध्ये मृत्यूच्या अवघ्या काही तास आधी हिटलरने दोन महत्वाचे दस्तऐवज तयार केले। एक म्हणजे त्याचं वैयक्तिक मृत्यूपत्र आणि दुसरं राजकीय मृत्यूपत्र। विशेष म्हणजे मृत्यूपत्र तयार करण्याच्या काही तास आधीच त्याने आपली अनेक वर्षापासूनची मैत्रीण इव्हा ब्राऊनशी विवाह केला होता। मृत्यूपत्र बनल्यानंतर शत्रूच्या हातात सापडू नये म्हणून दोघांनीही आत्महत्या केली। हिटलरच्या वैयक्तिक मृत्यूपत्रात त्याच्या मालमत्तेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या, तर राजकीय मृत्यूपत्रात त्याने आपल्या राजकीय विचारांची नोंद केली होती। या दोन स्वतंत्र दस्तऐवजामुळे इतिहासकार आणि कायदेतज्ञ आजही या प्रकरणांचा अभ्यास करतात। यातून एक महत्वाचा धडा मिळतो बरं का, व्यक्ती कितीही प्रभावशाली असो, जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर आपल्या इच्छांची आणि मालमत्तेची कायदेशीर नोंद करून ठेवण्याची गरज सर्वांनाच वाटते। सर, मृत्यूपत्रात मालमत्तेबरोबरच वैयक्तिक इच्छा किंवा संदेश सुद्धा लिहिता येतो का?
1: निःसंशयपणे असं करता येऊ शकतो। मृत्यूपत्रात मालमत्तेच्या वाटपाबरोबरच काही वैयक्तिक इच्छा, अंत्यसंस्कारांबाबतच्या सूचना किंवा कुटुंबियांसाठी संदेशही नमूद करता येतात। मात्र अशा वैयक्तिक इच्छांमुळे मालमत्तेच्या कायदेशीर वाटपाच्या तरतुदीमध्ये संदिग्धता किंवा विरोधाभास निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते।
0: क्या बात आहे, श्रोत्यांनो पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या। संपर्क लीगल शिल्ड 7385 340 454।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. अंतरंग या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी. पण प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील काही सवयींचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत, जे अभिवाचन केलेलं आहे प्राचार्य गिरीश पाटील यांनी. तेव्हा वळूया या भागाकडे.
1: सवयींविषयी बोलू काही, प्लॅन बी तयार ठेवणे. आम्हाला नियोजन करण्याची चांगली सवय असते, त्याप्रमाणे आमचे नियोजन तयार असते. सुरुवात एकदम मनासारखी होते, वाटचाली चांगली होते, पण एक टप्पा असा येतो की आमचे सर्वच प्रयत्न अयशस्वी ठरतात. तेव्हा प्रश्न पडतो, आता काय करावे? त्या प्रसंगी काही सुचत नाही, मोठे अपयशी स्वीकारावे लागते. आम्ही नियोजन दोन प्रकारे केले पाहिजे. प्लॅन ए यशस्वी नाही झाला तर प्लॅन बी तयार केलेला असावा. वेगवेगळ्या अंगांनी विचार केला पाहिजे. समजा वेळेवर प्लॅन ए नाही तर प्लॅन बी अगोदरच तयार असेल तर त्याची तत्काळ अंमलबजावणी करता येते, येणारे अपयश टाळता येऊ शकते. समजा प्लॅन ए आणि बी नाही यशस्वी झाला तर प्लॅन सी पण तयार करून ठेवू शकतात. तुम्ही सकारात्मक सोबत नकारात्मक बाजूचाही अभ्यास केला तर पर्यायी नियोजन होऊ शकते. समोर काय काय अडथळे येऊ शकतात त्याचा विचारही होणे गरजेचे असते. त्यासाठी प्लॅन बी तयार ठेवणे ही चांगली सवय.
0: रसिको, आता आपण ऐकलं प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील भाग. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. या पुढील भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी सकाळी 9 वाजता. आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. अभिलाषा या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: हो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत. बाबू या चित्रपटामधलं राजेश रोशन यांच्या संगीताने सजलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे बलिदान या चित्रपटामधलं. ऐकूया वर्मा मलिक यांची गीतरचना लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: नमस्कार, नाशिककर. मी नाना पाटेकर बोलतो आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अमिताभ बच्चन यांनी गायलेलं मिस्टर नटवरलाल या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार राजेश रोशन.

0: हे गीत आपण ऐकलं बदलते रिश्ते या चित्रपट.
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
0: ऐकूया शमशाद बेगम यांनी गायलेलं गीत. साहिल लुधियानवी यांची गीतरचना, संगीतकार सचिन देववर्मन आणि चित्रपट आहे बाजी.

0: लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: सीआयडी या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात. गीतकार जान निसार अख्तर आणि संगीतकार ओ पी नय्यर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. हे गीत आपण ऐकणार आहोत दर्द का रिश्ता या चित्रपटामधलं. लता मंगेशकर यांनी गायलेलं, आनंद बक्षी यांचं हे गीत, संगीतकार राहुल देव बर्मन.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं. हे गीत आहे मेला या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं. गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: मन्नाडे यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार शंकर जयकिशन. चित्रपट आहे बूट पॉलिश.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया दो बूंद पानी या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे कैफे आझमी यांचं, आशा भोसले यांनी गायलेलं. गीताला संगीत दिलं आहे जयदेव यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पाहुरे किती वाट या चित्रपटामधलं गीत। गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले, रेखा डावजेकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात।
6: शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा, शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा, पोपट होता सभापती मधोमध उभा, पोपट होता सभापती।

या शेपटाची कराल काय, या शेपटाची कराल काय। गाय म्हणाली, गाय म्हणाली अशा अशा शेपटीने मी वारीन माशा। गाय म्हणाली अशा अशा

कदी बुढ़ी कदी वर कदी बुढ़ी।

0: दोन पायाच्या माणसागत आपले शेपूट झडून जाईल.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे पी सावळाराम यांचं नांदायला जाते या चित्रपटामधलं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात. गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमातलं हे गीत आता आपण ऐकणार आहोत. खंडोबाची आण या चित्रपटावरला उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे प्रभाकर नायक यांचं. संगीत दिलं आहे बाळ पळसुले यांनी.

0: आता घर उडी सुताट संद सुटा
1: सुटा
0: सुताट संद सुटा।

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: संत साहित्य आणि त्यातील विचारांवर गप्पा म्हणजेच विशेष कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती, सादर करत्या कविता गायधनी आणि डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 11:05 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9:01. तेव्हा ऐकायला विसरू नका वृत्तीची निवृत्ती.
4: आता ऐकणार आहोत मराठा ते तुका मिळवावा या चित्रपटामधलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं गीत. शांता शेळके यांच्या या गीताला संगीत आहे आनंद घन यांचं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे वऱ्हाडी आणि वाजंत्री या चित्रपटामधलं. आशा भोसले यांच्या आवाजात हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे 1 जुलैच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. ट्रम्प यांची बैठकीसाठी विनंती, इराणचा मात्र सपशेल नकार. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धबंदी पुन्हा धोक्यात आल्याचे दिसत आहे. होमुर्झवर 30 दिवसांपर्यंत इराणच्या ताब्याच्या नवीन घोषणेनंतर 30 जून रोजी कतारमध्ये दोहा येथे दोन्ही देशांमध्ये तांत्रिक पातळीवरील बैठक होणार असल्याची बातमी आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याची घोषणा केली, मात्र इराणी अधिकाऱ्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. वास्तविक पाहता होमुर्झमधील तणाव वाढल्यामुळे तेलाच्या किमती वाढण्याचा धोका आहे. याच कारणामुळे ट्रम्प इराणसोबतचा अंतरिम करार वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान म्हणाले, कतारमध्ये अडकलेली इराणची $6 अब्ज मालमत्ता देशात परत आणली जाईल. आता वळूया पुढील बातमीकडे. एआयचा शेतात वापर करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन. 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प. पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी शुभारंभ करण्यात आला. ही केवळ एक स्पर्धा नसून शेती परिवर्तनाची व्यापक जनचळवळ असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील सद्यस्थितीत 18,000 शेतकरी गटांच्या माध्यमातून भविष्यात तब्बल 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी स्मार्ट शेती ऍपचे लोकार्पण करण्यात आले. महाराष्ट्र हे कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीत वापर करणारे देशातील पहिले राज्य ठरत आहे. तसेच जमिनीच्या मालकी हक्कात नाव नसलेल्या महिलांनाही अधिकृत शेतकरी म्हणून मान्यता देण्यासाठी विधिमंडळात आगामी काळात महिला शेतकरी विधेयक मंजूर करण्यात येणार असल्याची महत्वाची घोषणाही त्यांनी यावेळी केली. गटशेतीमुळे शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक फायदा होत असल्याचे मागील वर्षाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. फार्मर कप मध्ये सहभागी झालेल्या गटांच्या सोयाबीन, कापूस आणि मका उत्पादनात सरासरी 71% वाढ झाली आहे. सामूहिक खरेदीमुळे कृषी निविष्ठांवर तब्बल 1,584 कोटी रुपयांची तर मजुरीत एकेरी सुमारे 6,000 रुपयांची बचत झाली आहे.

0: आता वळूया पुढील बातमीकडे. निवृत्तीराया निघाले पांडुरंगाच्या भेटीला. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वरहून पालखीचे प्रस्थान. अखंड हरिनामाचा जप करत संत निवृत्तीरायांची पालखी सोमवारी सकाळी त्र्यंबकेश्वरहून प्रस्थान झाली. दुपारी 12 वाजेच्या सुमारास नारळ प्रसादाचा कार्यक्रम झाला. पालखीसाठी आवर्जून मानकरी उपस्थित होते. दुपारी 2:30च्या सुमारास पालखी नाथांच्या संजीवन समाधी मंदिरातून पुढे निघाली. भव्य पताका, सजलेले अश्व, नगाऱ्याचा रथ असा डोळ्यांचे पारणे फेडणारा नयनमनोहरी सोहळा भक्तांनी अनुभवला. यावेळी पालखी प्रस्थान मार्ग बदलण्यात आला होता. चौकी माथा तसेच तेली गल्ली या परिसरातील ग्रामस्थांनी प्रथमच या मार्गे पालखी प्रस्थान होत असल्याने आनंद व्यक्त केला. रस्त्यावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. जागोजागी घराच्या सज्जातून पुष्पवृष्टी करत होते. कुशावर्त तीर्थावर नाथांच्या पादुकांची महापूजा नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार आणि त्यांचे पती माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आली. तेथे आरती होऊन नाथांची पालखी त्र्यंबकेश्वर मंदिराकडे प्रस्थान करण्यात आली. येथे त्र्यंबकेश्वर मंदिर विश्वस्थांनी स्वागत केले. संत निवृत्तीनाथ महाराज आणि भगवान त्र्यंबकराज यांची भेट झाली. वारकरी भक्तांनी अभंग सेवा सादर केली. येथे भक्तांनी फुगड्या घातल्या. पहिला मुक्काम प्रस्थानापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या पेगलवाडी फाटा येथील महानिर्वाणी आखाड्यातील गहिनीनाथ महाराज समाधी स्थळावर होता. आता वळूया पुढील बातमीकडे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा. महिलांकडून रील्स आणि शूटचा ट्रेंड. शहरासह जिल्ह्याभरात वटपौर्णिमा सोमवारी पारंपरिक उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी झाली. पतीला दीर्घायुष्य लाभावे, अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे आणि 7 जन्म हाच पती मिळावा या श्रद्धेने सुवासिनींनी वटवृक्षाची मनोभावे पूजा करून व्रताचे पालन केले. पहाटेपासूनच शहरातील मंदिर परिसर, सार्वजनिक ठिकाणे आणि वटवृक्ष असलेल्या भागात महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. महिलांनी पारंपरिक साड्या, नथ, हिरवा चुडा, मंगळसूत्र आणि इतर सौभाग्य अलंकार परिधान करून वटवृक्षाला हळदी, कुंकू, फुले, अक्षता, वाण आणि पाणी अर्पण केले. त्यानंतर वडाभोवती प्रदक्षिणा घालत पतीच्या दीर्घायुष्यासाठी, कुटुंबाच्या सुखसमृद्धी आणि अखंड सौभाग्याची प्रार्थना केली. यंदा अनेक महिला नोकरी आणि इतर कारणामुळे प्रत्यक्ष वटवृक्षापर्यंत येऊ शकल्या नाहीत. त्यांनी घरीच वडाच्या फांदीची पूजा केली. बातमीपत्रात आता एक विशेष निवेदन. डॉक्टर्स डे निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन. इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक 2026-27, रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरी यांच्या वतीने दिनांक 1 जुलै या डॉक्टर्स डेच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. IMA हॉल शालिमार नाशिक या ठिकाणी सकाळी 8 ते 1 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर होणार आहे. तरी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सामाजिक बांधिलकी जपावी असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं आहे. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
2: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
1: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
2: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
1: म्हणजे
2: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
1: ते कसं काय?
2: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
1: हो लगेचच कॉल करतो.
3: इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्यूज आहात.
4: कम्प्युटर घ्यावं की IT, AI, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
3: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
4: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
3: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी 9422283655.
5: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत देवबाप्पा या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे ग. दि. माडगुळकर यांची, गायिका आशा भोसले आणि या गीताला संगीत दिलं आहे पु. ल. देशपांडे यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे ग. दि. माडगूळकर यांचं, संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी, आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सवाल माझा ऐका या चित्रपटामधलं गीत. जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत दिला आहे राम कदम यांनी आणि गायिका सुलोचना चव्हाण.

वरीत झोक्याच ग सोळाव वरीत झोक्या।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. कार्यक्रमात आता ऐकूया पाहुणे या चित्रपटामधलं. जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात राजा शिवछत्रपती या चित्रपटामधलं गीत. ही शब्दरचना आहे सुधीर मोघे यांची, स्वर आशा भोसले यांचा, संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे आशा भोसले यांनी गायलेलं कवी संजीव यांचं गीत. हे गीत आहे भाऊबीज या चित्रपटामधलं. संगीतकार वसंत कुमार मोहिते.

रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, 1 जुलै हा दिवस GST दिवस म्हणून साजरा केला जातो. याच अनुषंगाने या GST वर आधारित एक सुंदरसं गाणं तयार केलेलं आहे, जे लिहिलं, संगीतबद्ध केलं आणि गायलं आहे PK जयशंकर अय्यर यांनी, जे CGST आणि CX नाशिकचे असिस्टंट कमिशनर आहेत. या गीताला सहगायन केलेलं आहे श्री मृत्युंजय वाघ यांनी. या गीताचं ध्वनी संयोजन आहे श्री सुभाष देशपांडे, डेल्टा सार टेक्नॉलॉजीज पुणे यांचं. आणि या गीताचं ध्वनी मुद्रण झालेलं आहे श्री अभिजित धारणे, ट्युनिंग स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे GST वर आधारित खास गाणं.

0: मित्रमंडळी, आजच्या 1 जुलै या GST दिवसानिमित्त आपण ऐकलं खास हे GST गीत. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोतेहो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
2: नमस्कार.
1: श्रोत्यांनो, या आठवड्याची गोष्ट April 1945. इतिहासातील सर्वाधिक वादग्रस्त व्यक्तींपैकी एक असलेला ऍडॉल्फ हिटलरजी, दुसरं महायुद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर होतं, हिटलरचं साम्राज्य कोसळत होतं आणि अशा परिस्थितीत बर्लिन मधील भूमिगत बंकर मध्ये मृत्यूच्या अवघ्या काही तास आधी हिटलरने 2 महत्वाचे दस्तऐवज तयार केले. एक म्हणजे त्याचं वैयक्तिक मृत्यूपत्र आणि दुसरं राजकीय मृत्यूपत्र. विशेष म्हणजे मृत्यूपत्र तयार करण्याच्या काही तास आधीच त्याने आपली अनेक वर्षापासूनची मैत्रीण इव्हा ब्राऊनशी विवाह केला होता. मृत्यूपत्र बनल्यानंतर शत्रूच्या हातात सापडू नये म्हणून दोघांनीही आत्महत्या केली. हिटलरच्या वैयक्तिक मृत्यूपत्रात त्याच्या मालमत्तेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या, तर राजकीय मृत्यूपत्रात त्याने आपल्या राजकीय विचारांची नोंद केली होती. या 2 स्वतंत्र दस्तऐवजामुळे इतिहासकार आणि कायदेतज्ञ आजही या प्रकरणांचा अभ्यास करतात. यातून एक महत्वाचा धडा मिळतो बरं का, व्यक्ती कितीही प्रभावशाली असो, जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर आपल्या इच्छांची आणि मालमत्तेची कायदेशीर नोंद करून ठेवण्याची गरज सर्वांनाच वाटते. सर, मृत्यूपत्रात मालमत्तेबरोबरच वैयक्तिक इच्छा किंवा संदेश सुद्धा लिहिता येतो का?
2: निःसंशयपणे असं करता येऊ शकतं. मृत्यूपत्रात मालमत्तेच्या वाटपाबरोबरच काही वैयक्तिक इच्छा, अंत्यसंस्कारांबाबतच्या सूचना किंवा कुटुंबियांसाठी संदेशही नमूद करता येतात. मात्र अशा वैयक्तिक इच्छांमुळे मालमत्तेच्या कायदेशीर वाटपाच्या तरतुदीमध्ये संदिग्धता किंवा विरोधाभास निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते.
1: क्या बात आहे. श्रोत्यांनो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शिल्ड 7385 340 454.

0: Radio Vishwas
1: Time check.
2: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुहासिनी पोपटकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. हे गीत ऐकणार आहोत म. दा. देवकाते यांचं सापळा या चित्रपटामधलं गीत. संगीत दिलं आहे माणिकराव पोपटकर यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूयात जिद्द या चित्रपटामधलं आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं राम उगावकर यांचं गीत, आणि या गीताला संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संसार या चित्रपटामधला सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत, आणि ही गीतरचना आहे विश्राम बेडेकर यांची. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश खेवडकर यांचं गीत मंदाळे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत धाकटी बहीण या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात शांता शेळके यांचं गीत राम राम पाहुणा या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे लता मंगेशकर यांनी.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात विठ्ठल रुक्मिणी या चित्रपटामधलं गीत.
2: माझी माऊली.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे अमर भोपाळी या चित्रपटामधलं. होनाजी बाळा यांची गीतरचना ऐकूया पंडितराव नगरकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.
3: पात सुरत कामना.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमातलं हे गीत आहे निवडुंग या चित्रपटामधलं, आरती प्रभू यांची गीतरचना. ऐकूया संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात.

0: आज 1 जुलै डॉक्टर्स डे आणि कृषी दिन.
1: शेतकरी जीवनावश्यक अन्न देणारा अन्नदाता आणि डॉक्टर जीवनदान देणारा जीवनदाता,
0: या दोन्ही कर्तृत्ववान हातांना मानाचा मुजरा.
1: डॉक्टर्स डे आणि कृषी दिनानिमित्त सर्व डॉक्टर्स आणि शेतकरी बांधवांना वडनेरे सराफांतर्फे मनपूर्वक शुभेच्छा.
0: विश्वास, शुद्धता आणि उत्कृष्ट कारागिरीची परंपरा जपणारे वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर दिंडोरी रोड नाशिक.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं संत गोरा कुंभार या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे गायक सुधीर फडके यांनी.

आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सुखाची सावली या चित्रपटामधलं. हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं. ऐकूया पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे दत्ता ढावजेकर यांचं.

0: आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत होनाजी बाळा यांचं अमर भोपाळी या चित्रपटामधलं हे गीत। ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात। या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी।

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जिद्द या चित्रपटामधलं गीत. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे राम उगावकर यांचं. संगीत दिलं आहे पांडुरंग दीक्षित यांनी.

एक्सिया लाइफ सायन्सेस आणि विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक आयोजित सफरनामा हिंदी चित्रपट सृष्टीच्या पहिल्या दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या गीतकाराची कहाणी त्यांच्याच शब्दातून त्यांच्याच गाण्यातून गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या जीवन प्रवासावर आधारित दृकश्राव्य प्रवास शनिवार दिनांक 4 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता सादरकर्त्या मुग्धा पुष्कर लेले ठिकाण शंकराचार्य न्यास सभागृह गंगापूर रोड नाशिक आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संयोजन विनायक आशा पुरुषोत्तम रानडे ग्रंथ तुमच्या दारी सर्वांना आग्रहाचं आमंत्रण प्रवेश विनामूल्य

0: आवाजात आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.
1: रेडिओ विश्वास, टाइम चेक, टाइम चेक.
2: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आज पशुधन कार्यक्रमांतर्गत विषाणूपासून होणारे रोग याविषयी सविस्तर चर्चा करूया. शेतकरी बंधूंनो, विषाणूपासून होणारे रोग संसर्गजन्य असतात. यातील बऱ्याच रोगाविरुद्ध प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. आपण वेळोवेळी प्रतिबंधक लसी टोचून घेणे फायद्याचे असते. आजाराच्या बाबतीत एक उक्ती आहे की रोगावर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंधक उपाय करणे केव्हाही चांगले. या प्रकारात आपण विषाणूपासून होणाऱ्या रोगाविषयी चर्चा करणार आहोत. यामध्ये आपण आज पाहूया बुळकांडी. बुळकांडी हा रोग संसर्गजन्य आजार असून दुभागलेल्या नकीच्या सर्व प्राण्यांमध्ये होतो. उदाहरणार्थ गाय, म्हैस, शेळी, मेंढी. या रोगाचे जंतू शरीरात गेल्यानंतर तोंडामधील आणि आतड्याच्या अंत त्वचेचा दाह करतात. या रोगात लागण होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण अधिक असते. संकरित जनावरे या रोगास फारच लवकर बळी पडतात. शेतकरी बंधूंनो, आपण आता लक्षणे बघूया. जनावराचे तापमान खूप वाढते. पहिल्या 2 दिवसात तापमान 105 ते 107 फॅरनहाइट पर्यंत असते. डोळ्यातून सतत पाणी येते. जनावर थरथर कापते आणि तोंडात काही नसताना रवंथ केल्याप्रमाणे तोंड हलविते. तोंडामधून फेस ला भरपूर येते. जनावर आकडून पाटीत बाग आणून उभे राहते. तोंडामधील अंत त्वचेवर लहान लहान फोड येतात आणि ते फुटून त्या ठिकाणी जखमा होतात. जोरदार पातळ विष्ठा होते. विष्ठेला एक प्रकारचा उग्र असा वास येतो. शेतकरी बंधूंनो, यामध्ये निमोनियाची लक्षणे दिसून येतात. लघवी, पिवळी, गडूड प्रथिनयुक्त होते. शेतकरी बंधूंनो, आपण यामध्ये प्रतिबंधक उपाय बघूया. या रोगाविरुद्ध प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. देशी मोठ्या जनावरांसाठी, संकरित जनावरांसाठी, शेळ्या मेंढ्या यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची लस उपलब्ध आहे. ती टोचून घ्या. शेतकरी बंधूंनो, उपचारामध्ये बघायचं झाल्यास या रोगावर खात्रीच उपचार नाही. स्वल्प औषधे, प्रतिजैविक ज्याला अँटीबायोटिकचा वापर करून इतर दुय्यम आजारावर इलाज होऊ शकतो. याकरता आपण प्रयोगशाळेत तपासणी करण्यासाठी जनावराचे रक्त, स्प्लीन,

0: इलेक्ट्रिक लिप नोड बर्फाने आच्छादित करून पाठवल्यास आपल्याला याबद्दल बराचसा फायदा होऊ शकतो. शेतकरी बंधूंनो, दुसरा रोग म्हणजे पिसाळणे, ज्याला आपण रॅबीज असे म्हणतो. शेतकरी बंधूंनो, यामध्ये उष्ण रक्त असणाऱ्या सर्व प्राण्यांमध्ये होणारा हा घातक रोग आहे. पिसाळलेले जनावर चावल्यानंतर होणाऱ्या जखमांमधून या रोगाचे जंतू शरीरात प्रवेश करतात आणि मज्जासंस्थेवर आणि दुष्परिणाम होतात. हा रोग मिक्सो व्हायरस किंवा ओब्ड व्हायरस या विषाणूपासून होतो. हे विषाणू सर्वसाधारणपणे जंतुनाशके किंवा अतिउष्णतेने मरतात. हा रोग विशेष करून कुत्रा, कोला, लांडगा यांच्यामध्ये होतो आणि पिसाळलेले जनावर चावल्यानंतर इतरांना होतो. या रोगाची लक्षणे पिसाळलेले जनावर शरीराच्या कोणत्या भागात चावले त्यावर अवलंबून असते. शेतकरी बंधूंनो, यावर लक्षणे आपण बघूया. या रोगात दोन प्रकार आढळतात, एक सुस्त प्रकार आणि दुसरा एक आक्रमक प्रकार. सुस्त प्रकारामध्ये सुरुवातीस जनावर लंगडते, चालताना शरीर एका बाजूस फटते आणि शेवटी एका बाजूस होते. शरीराच्या पाठीमागच्या अवयवांनी संवेदना कमी होते. गुदद्वाराचे स्नायू ढिले पडतात. जनावराच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ येते. जनावर ओरडल्यास त्यांचा आवाज येत नाही. जनावरे पूर्णपणे लुळे पडते आणि 6 ते 7 दिवसात मृत्यू येतो. पिसाळलेले कुत्रे माणसास चावल्यास माणसातही या रोगाची लक्षणे दिसून येण्यास 6 ते 12 महिन्याचा कालावधी लागतो. यामधील दुसरा प्रकार म्हणजे आक्रमक प्रकार. जनावर तापट आणि अतिउत्साही होते. सजीव आणि निर्जीव वस्तूवर हल्ला करण्याचा प्रयत्न करते. जनावर सारखे ओरडत असते. चालणे अनैसर्गिक होते. जनावर सतत भटकत राहते. नजरेमध्ये बदल होतो. डोळे लहान होते. आपण आता शेतकरी बंधूंनो सुस्त आणि आक्रमक प्रकार बघितले. आता आपण उपचार बघूया. कुत्रे किंवा जनावराने चावलेली जागा स्वच्छ धुवून टाकावी. शक्यतो लाईफ बाय किंवा नहान अशा कार्बोलिक साबणाने जखम धुवावी. जनावर चावल्याबरोबर 10 ते 15 मिनिटात हे केल्यावर रोगजंतू पुष्कळशे कमी होतात. नंतर त्या जखमेवर नायट्रिक ऍसिड किंवा कार्बोलिक ऍसिड, पोटॅशियम परमँगनेट किंवा कॉपर सल्फेटचे खडे लावून जखम जाळून टाकावी. जखम त्वरित जाळल्यास उपयोग होतो, अन्यथा नाही. यामध्ये लसीकरण, पिसाळलेले कुत्रे चावल्यानंतर इंजेक्शन ठराविक काळ घ्यावी लागतात. जसे गाई, म्हशी, घोडे यांच्यासाठी 20 मिली लस कातळीखाली सतत 14 दिवस, कुत्रा, मांजर यांच्यासाठी 3 मिली लस सतत 7 दिवस, शेळ्या, मेंढ्या यांच्यासाठी 5 मिली लस सतत 14 दिवस. महाराष्ट्र शासनाच्या पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था ओन पुणे यांनी तयार केलेल्या लस आपण वापरावी. जसे गाई, म्हशी यांनामध्ये 10 मिली कातळीखाली 14 दिवस, कुत्रा, मांजर 2 मिली 7 दिवस, लहान वासरे, शेळ्या, मेंढ्या, डुकरे 4 मिली 7 दिवस. त्याचप्रमाणे शेतकरी बंधूंनो, प्रतिबंधक उपाय म्हणून अलीकडच्या पाहणीत असे आढळून आले की पाळीव कुत्र्यामध्ये सुद्धा या रोगाचे जंतू सुप्त अवस्थेत असतात. यासाठी आपल्याकडील पाळीव कुत्र्यांना नियमितपणे प्रतिबंधक लस टोचून घ्यावी. सर्वप्रथम कुत्रा 3 महिन्याचा झाल्यानंतर ही लस टोचावी. त्यानंतर वारंवार लस टोचून घ्यावी. शेतकरी बंधूंनो, यामध्ये तिसरा आजार म्हणजे तिवा. याला 3 दिवसाचा ताप असे सुद्धा म्हणतात. हा रोग विषाणूपासून होतो आणि कीटक चावल्यामुळे एका जनावरापासून दुसऱ्या जनावरास होतो. सर्वसाधारणपणे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात हा रोग प्रामुख्याने आढळतो. शेतकरी बंधूंना आपण आता यावर लक्षणे बघूया. यामध्ये जनावरांना अचानक खूप ताप येतो. जनावरे वैरण खाणे बंद करतात. जनावराचे अंग ताटते. या रोगात जनावर आलटून पालटून चारही पायावर लंगडते. पाठीला बाग येतो. अतिप्रमाणात जनावर खाली बसते. ही लक्षणे 3 ते 4 दिवस दिसतात. या रोगात फुफ्फुसाचा दाहा किंवा इतर दुखणी होतात. आपण आता उपचारावर बघूया. यामध्ये तसं खात्रीलायक असा उपचार नाही, तरी पण आपण इंजेक्शन नोवालजिन, बॅरालगॉन यासारखे इंजेक्शन 10 ते 20 मिली स्नायू दिल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. यामध्ये चौथा आजार म्हणजे लाळ खुरकत, ज्याला आपण तोंडखुरी व पायखुरी असे म्हणतो. हा रोग दुभागलेल्या खुरांच्या जनावरांना होतो. गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, डुकरे यांना होणारा हा अतिशय संसर्गजन्य रोग आहे. आजार माणसांना सुद्धा होऊ शकतो. या रोगाचे जंतू मुख्यत्वे करून 4 प्रकारात विभागले गेलेले आहेत. जसे ए, ओ, सी, आशिया ए, शिवाय इतर अनेक पोट प्रकार आहेत. हा आजार पूर्ण भारतभर आहे. या रोगाचे दुष्परिणाम संकरित जनावरांमध्ये अधिक होतात. आपण बघूया लक्षणे. सुरुवातीस जनावरांना 104 ते 106 फॅरनहाईट पर्यंत ताप येतो. जनावराचे खाणे पिणे बंद होते. जनावराच्या तोंडातून लाळ गळते. तोंड उघडून पाहिल्यास तोंडाच्या अंतस्त्वचेवर जिभेवर हिरड्यावर पांढरे फोड आलेले दिसतात. तोंडामधील फोड नंतर फुटून आत जखमा होतात. नखीच्या खुरात जखमा होतात आणि जनावर लंगडते. संकरित जनावरांमध्ये असे फोड आणि जखमा कासेवर दिसून येतात. गाभण जनावरांमध्ये गर्भपात होतो. शेतकरी बंधूंना आपण आता प्रतिबंधक उपाय बघूया. या रोगाविरुद्ध प्रतिबंधक लस बाजारात उपलब्ध आहे ती टोचून घ्यावी. उपचार करण्यास झाल्यास या रोगाविरुद्ध तसा खात्रीशीर उपचार नाही. या रोगात उद्भवणाऱ्या दुसऱ्या रोगासाठी प्रतिजैविके वापरावी. 25 ग्रॅम तुरटी 1 लिटर पाण्यामध्ये विरघळून किंवा पोटॅशियम परमँगनेटचे गुलाबी पाणी करून किंवा खाण्याचा सोडा पाण्यात टाकून या पाण्याने जनावराचे तोंड दिवसातून 2 वेळेस धुवावे. त्यानंतर ग्लिसरीन, बोरेक्स, स्टेक्लिन पावडर, होस्टासायक्लिन पावडर मिसळून तोंडावर जिभेवर चुळावी. मऊ चारा द्यावा. बरेच पशुपालक कोशिंबीर गोळ्या तेलात बुडवून खाण्यात घालतात. खुरामधील जखमांना कपड्यांचा सोडा लावावा. त्याचप्रमाणे जखम कोरडी पडण्यासाठी त्यावर कोळशाची भुकटी टाकावी. विषाणूपासून होणाऱ्या रोगात अजीवनसत्व कमी होत असते. त्यासाठी माशाचे तेल आणि प्रिपॅलिन फोर्ट इंजेक्शन द्यावे. हा रोग संसर्गजन्य असा आहे. या रोगाचे जंतू पाण्यातून वरिणीतून इतर निरोगी जनावराच्या शरीरात प्रवेश करतात. लाळ खुरकूत झालेली जनावरे स्वतंत्र बांधावीत. यानंतर आपण जनावरांमध्ये म्युकोझोल डिसीज याविषयीची माहिती घेऊया. या रोगाला व्हायरल डायरिया असे सुद्धा म्हणतात. हा संसर्गजन्य रोग आहे. या रोगाचा प्रचार दूषित खाद्य पाणी संसर्ग मलमूत्र या माध्यमातून होतो. हा रोग रवंथ करणाऱ्या जनावरांना होतो. रोगाची लक्षणे पहिल्या ते तिसऱ्या आठवड्यात दिसतात. ज्या वेळी जनावरांना ताप येतो त्यावेळी त्या रोगाचे जंतू जनावरांच्या रक्तामध्ये आढळतात. त्या रोगाचे विषाणू आतड्यांच्या अंतस्त्वचेवर आणि तोंडामधील अंतस्त्वचेवर जखमा करून तेथेच राहतात. त्यामुळे जनावरांचे तोंड येते, आतड्यांचा दाह होतो. शेतकरी बंधूंनो, यामध्ये लक्षणे जनावरांना 105 ते 106 फॅरनहाइट ताप येतो. दुभत्या जनावरांचे दूध कमी पडते. जनावरांचे खाणे कमी होते. जनावरे अशक्त होतात. 4 ते 5 दिवसानंतर जनावराला पातळ जुलाब होतात. शेणाला उग्र वास येतो. कधी कधी विष्ठे वाटे पाणी येते किंवा रक्त आणि आतडीच्या मांसाचे तुकडे येतात. जनावराच्या नाकातोंडातून पाणी येते. नाकावर तोंडामध्ये जखमा दिसतात. डोळ्याची बुबुळे काही वेळी पांढरी होतात. जनावराचे पोट फुटते. गाभण जनावराचा गर्भपात. शेतकरी बंधूंनो, यावर उपचार म्हटल्यास या रोगावर खात्रीशीर उपचार नाहीत. तरीसुद्धा बाह्य लक्षणांवरून उपचार करावेत. जसे डायरडॉन पावडर, डायरिन पावडर, फुरोवेट गोळ्या यासारखे औषधी द्यावे. तोंडामधील जखमा तुटीच्या पाण्याने धुवाव्या. त्याचप्रमाणे जखमांना तोंडखुरी पायखुरी रोग तोंडामधील जखमांना उपचार करतो त्याप्रमाणे करावा. यामध्ये दुसरा एक रोग म्हणजे ब्लू टंग. हा प्रामुख्याने मेंढ्यामध्ये आढळणारा आजार आहे. तथापि मोठ्या जनावरांना सुद्धा हा रोग आढळतो. या विषाणूचे किमान 16 प्रकार आहेत. यापैकी आपल्या देशात 6 प्रकार आढळतात. या रोगामुळे मेष धंद्यावर परिणाम झालेला आहे. यामध्ये लक्षणे नाकातोंडातून पाणी येते. जिभेवर आणि तोंडामधील अंतत्वचेवर फोड येतात. जीभ व तोंड सुजते. जीभ आणि हिरड्यावर सूज येते. तोंडाला उग्र वास येतो. जिभेवर मोठ्या जखमा होतात आणि त्या गर्द जांभळ्या किंवा निळ्या रंगाच्या दिसतात. जनावरांना वरण खाता येत नाही आणि पाणी पिता येत नाही. जनावरांना अन्न पाणी मिळणे कठीण होते. जनावर लंगडतात आणि यामध्ये मृत्यूचे प्रमाण 30% पर्यंत असते. यावर प्रतिबंधक उपाय म्हणजे या रोगाची लस परदेशात म्हणजे दक्षिण आफ्रिका उपलब्ध आहे. गाभण मेंढरामध्ये ही टोचली असता जन्मणाऱ्या करडामध्ये काही प्रमाणात व्यंग आढळून आले आहे. लसीकरण केल्यानंतर 1 वर्षभर प्रतिकारक शक्ती राहते. अंगावरील गोचिड गोमाशा यांच्यावर उपचार करावा. या रोगावर उपचार नाही तरीसुद्धा ताप इत्यादी रोगासाठी प्रतिजैविक वेसेडिन इंजेक्शन वापरावे. जनावरांना अजीवनसत्व प्रिपॅलिन फोर्ट इंजेक्शन द्यावे. यामध्ये देवी हा रोगही दिसून येतो. हा रोग गाई म्हशी शेळ्या मेंढ्या कुत्रे घोडे कोंबड्या डुकरे उंट आणि माणसालाही होतो. रोगाच्या प्रत्येक जातीच्या विषामध्ये फरक आहे. तथापि रोगाची लक्षणे मात्र सर्वांमध्ये सारखीच आहेत. हा स्पर्शजन्य रोग आहे. दुभत्या जनावरांच्या सडावर झालेला रोग धार काढणाऱ्या माणसालाही होतो आणि त्यांच्या मार्फत फैलतो. या आजारात जनावरांना प्रथम ताप येतो. नंतर कासेवर पाठीमागील जांघेत फोड येतात. प्रथम हे फोड लालसर दिसतात आणि नंतर पांढरे दिसतात. त्या फोडामध्ये पांढरा द्रव असतो. ते फोड फुटतात. ज्या ठिकाणी जखम होऊन खपली धरते कासेवर फोड आल्यास दुभती जनावरे दूध कमी देतात. मेंढ्यामध्ये देवीचा संसर्ग फार मोठ्या प्रमाणात होतो आणि मृत्यूची संख्या अधिक असते. मेंढ्यामध्ये रोगाची सुरुवात 106 ते 108 फॅरनहाइट ताप येऊन होते आणि डोळ्यातून घाण स्त्राव येतो. अंगावर ज्या ठिकाणी लोकर नाही अशा भागात देवीचे फुडे दिसून येतात. मोठ्या प्राण्यामध्ये हा रोग 3 आठवडे असतो तर मेंढरामध्ये 4 आठवडे असतो. शेतकरी बंधूंनो, प्रतिबंधक उपाय: कोंबड्यांसाठी देवीची लस मिळते ती टोचून घ्यावी. मेंढरासाठी देवीची स्वतंत्र लस मिळते ती टोचून घ्यावी. यामध्ये उपचार: ज्या ठिकाणी पुरळ आलेले असते त्या ठिकाणी उपचार करावे. डेटॉल सेवलांच्या द्रावणाने कोडे धुवून घ्यावी आणि तुरटीचे पाणी करून खाण्याचा सोडा पाण्यात टाकून त्या पाण्याने फोड जखमा धुवून घ्याव्यात. त्या जखमावर लॅरेक्झिन मलम, हिमेक्स मलम व बोरोग्लिसिन लावावे. शेतकरी बंधूंना आपण परत भेटूया पुढच्या पशुधन
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे कलंक शोभा या चित्रपटामधलं. शब्दरचना मधुसूदन कालेलकर यांची. ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्यासोबत आशा भोसले यांच्या आवाजात.

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जगाच्या पाठीवर या चित्रपटामधला ग दि माडगुळकर यांचा. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत या मराठीची या नगरी या चित्रपटामधलं वसंत कानेटकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: एक्सिया लाइफ सायन्सेस आणि विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक आयोजित सफरनामा हिंदी चित्रपट सृष्टीच्या पहिल्या दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या गीतकाराची कहाणी त्यांच्याच शब्दातून त्यांच्याच गाण्यातून गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या जीवन प्रवासावर आधारित दृकश्राव्य प्रवास शनिवार दिनांक 4 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता सादरकर्त्या मुग्धा पुष्करलेले ठिकाण शंकराचार्य न्यास सभागृह गंगापूर रोड नाशिक आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संयोजन विनायक आशा पुरुषोत्तम रानडे ग्रंथ तुमच्या दारी सर्वांना आग्रहाचं आमंत्रण प्रवेश विनामूल्य
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे रानपाखर या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेवडकर यांचं गीत या गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे पाटलाची सून, या चित्रपटामधलं कृष्णा कल्ले यांनी गायलेलं गीत. कवी संजीव यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत. वैजयंता या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: आज 1 जुलै डॉक्टर्स डे आणि कृषी दिन.
1: शेतकरी जीवनावश्यक अन्न देणारा अन्नदाता आणि डॉक्टर जीवनदान देणारा जीवनदाता,
0: या दोन्ही कर्तृत्ववान हातांना मानाचा मुजरा.
1: डॉक्टर्स डे आणि कृषी दिनानिमित्त सर्व डॉक्टर्स आणि शेतकरी बांधवांना वडनेरे सराफांतर्फे मनपूर्वक शुभेच्छा.
0: विश्वास, शुद्धता आणि उत्कृष्ट कारागिरीची परंपरा जपणारे वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल जुना गंगा पूर्णाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात गदी मांडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं आणि हे गीत ऐकूयात मल्हारी मार्तंड या चित्रपटामधलं.

0: नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: हे गीत आहे लाखाची गोष्ट या चित्रपटामधलं. ऐकूया मालती पांडे यांच्या आवाजात. ग. दि. माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2626 किंवा 8800016512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे देवकी नंदन गोपाला या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

संवाद आता ऐकूयात जगदीश खेबुडकर यांचं गीत आशा भोसले आणि प्रमिला दातार यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी. हे गीत आपण ऐकणार आहोत 92 नवरे सांभाळा या चित्रपटामधलं.

0: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
2: ऐकूया कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेले गीत. समीर यांची गीतरचना, संगीतकार नदीम श्रवण. चित्रपट आ अब लौट चले.
3: ओ यारो माफ करना, कुछ कहने आया हूँ, कुछ अपने

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय? आपल्यातली

0: मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया. ब्लॅकमेल या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

रसिको हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, 1 जुलै हा दिवस GST दिवस म्हणून साजरा केला जातो. याच अनुषंगाने या GST वर आधारित एक सुंदरसं गाणं तयार केलेलं आहे, जे लिहिलं, संगीतबद्ध केलं आणि गायलं आहे PK जयशंकर अय्यर यांनी, जे CGST आणि CX नाशिकचे असिस्टंट कमिशनर आहेत. या गीताला सहगायन केलेलं आहे श्री मृत्युंजय वाघ यांनी. या गीताचं ध्वनी संयोजन आहे श्री सुभाष देशपांडे, डेल्टा सार टेक्नॉलॉजीज पुणे यांचं. आणि या गीताचं ध्वनी मुद्रण झालेलं आहे श्री अभिजित धारणे, ट्युनिंग स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे GST वर आधारित खास गाणं.

0: तर मंडळी, आजच्या 1 जुलै या GST दिवसानिमित्त आपण ऐकलं खास हे GST गीत. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत S. जानकी आणि मनोहर उधास यांनी गायलेलं मा कसम या चित्रपटामधलं फारुख कैसर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, होशियार या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत. शब्दरचना आहे इंदिवर यांची, संगीतकार बप्पी लहेरी.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं बजरूह सुलतानपुरी यांचं गीत. कारवा या चित्रपटामधलं संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. जुनी गाणी, रेडिओ आणि रसिक श्रोते या तिघांचं नातं काही वेगळंच आहे. गायिका लता मंगेशकर यांच्याप्रमाणेच सुमन कल्याणपूर यांनीही एकेकाळी रसिक श्रोत्यांना आपल्या आवाजाने वेड लावलं होतं. आज पाहूया काही गाण्यांमुळे कवी म्हणून प्रसिद्धीस आलेले अशोक जी पत्की यांनी लिहिलेलं एक गाणं, ज्याचे शब्द आहेत, एकदाच यावे सखया तुझे गीत कानी, एकदाच यावे सखया तुझे गीत गानी, धुंद होऊन मी जावे धुंद त्या सुरांनी, एकदाच यावे सखया तुझे गीत गानी. आपल्या प्रियकराला ही तरुणी अगदी कौतुकाने सांगते आहे की माझ्या आठवणीत असलेलं आणि रेडिओवर लागणारं गाणं आता या क्षणी मला तुझ्या आवाजात ऐकायचं आहे. तसं तर ते खूपच प्रसिद्ध गाणं असल्यामुळे रेडिओवर तर ते वरचेवर लागत असतंच असतं, पण तुझ्या मार्दवपूर्ण आवाजात आज फक्त माझ्यासाठी म्हणून तू हे गाणं गावंस अशी माझी फरमाईश आहे. त्या धुंद करणाऱ्या सुरांची धुंदी माझ्या मनावर अशी काही पसरावी की स्वप्नातल्या कळ्यांनाही जाग यावी आणि मी देखील या दुनियेला विसरून फक्त तुझ्या गाण्याच्या सुरावटीवर डोलत राहावं. असा चंद्रकलता रात्री रानगंध यावा, सर्व भान विसरून नाती स्पर्श तुझा व्हावा, पुन्हा गुज अंतरीचे हे कथावे व्यथांनी, धुंद होऊन मी जावे धुंद त्या सुरांनी, धुंद होऊन मी जावे धुंद त्या सुरांनी. तुझं गाणं ऐकता ऐकता वेळ कसा निघून जाईल ते सुद्धा आपल्याला समजणार नाही. आकाशातला चंद्रसुद्धा तुझं गाणं ऐकू यावं म्हणून थोडासा खालती झुकेल, त्याच वेळेस रानफुलांचा गंध वाऱ्याबरोबर आपल्या आसपास दरवळेल आणि तुझ्या गाण्यामुळे धुंद झालेलं वातावरण आणखीनच रोमॅन्टिक बनेल. या रोमॅन्टिक वातावरणात तुझं गाणं ऐकता ऐकता माझं भान हरपून जावं, नात्यांचे बंध सैल व्हावे आणि फक्त हवा हवासा वाटणारा तुझा स्पर्श होत राहावा. बाकी सर्व काही विसरले तरी तुझा रोमॅन्टिक स्पर्श मात्र मला आठवत राहावा. अशा क्षणी विरहव्यथाच्या कथांनी पुन्हा एकदा आपल्या प्रीतीचं गुज तुझ्या लक्षात आणून द्यावं. ते तुझ्या लक्षात येईल तेव्हा तर तुझं गाणं अधिकच रंगतदार होईल याची मला खात्री आहे. एकदाच वाटेवरला तुला मी पहावा, भावदग्ध मिटला हारे पुन्हा फुलून यावा, एकदाच वाटेवरला तुला मी पहावा, भावदग्ध मिटला हारे पुन्हा फुलून यावा, असा शांत असता वारा रानपक्षी गावा, शब्दरूप प्रतिमा बघुनी जीव विरुनी जावा, स्वप्न हेच हृदयी धरले खुळ्या आठवांनी, धुंद होऊन मी जावे धुंद त्या सुरांनी, एकदाच यावे सखया तुझे गीत गाणे. रेडिओवर लागणारं तुझं गाणं फक्त माझ्यासाठी गात असताना समोरच्या वाटेवर तू मला दिसावा हे माझं स्वप्न एकदा तरी पूर्ण झाल्याचं मला पाहायला मिळू दे. जेव्हा माझं हे स्वप्न मी पूर्ण झालेलं पाहीन तेव्हा विरहाच्या आगीत होरपळून दग्ध झालेल्या प्रीतभावना पुन्हा एकदा नव्याने फुलून येतील. चंद्रानं जसं थोडंसं खाली झुकत कान देऊन तुझं सुंदर गाणं ऐकण्याची संधी साधली, त्याचप्रमाणे वारा देखील शांतपणे तुझं गाणं ऐकत असताना रानातल्या पक्षानं त्याचे सुस्वर तुझ्या गाण्यात मिसळावे, ज्यामुळे तुझ्या गाण्याची लज्जत अधिकच रंगतदार होईल.
पार्श्वभूमीला रानपक्षाचा सुस्वर आणि माझ्याभोवती फिरत असणारा तुझा मधुर आवाज आणि माझं आवडतं गाणं गात गात माझ्याकडे येणारा तू हे दृश्य पाहून तुझ्या गाण्यातच हा जीव विरघळून जावा, म्हणजे त्या गाण्याबरोबर मी देखील एकरूप होऊन जाईन. संगीत दिग्दर्शक अशोक पत्के यांनी दिलेलं सुमधुर संगीत आणि ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात हे गाणं ऐकताना आपण तल्लीन होऊन जातो. आणि गाणं संपलं तरीही सुमन कल्याणपूर यांचा आवाज आपल्या कानात गुंजत राहतो. बराय तर श्रोते हो, पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती
2: गटामधलं समीर यांचं गीत आता ऐकणार आहोत. साधना सरगम आणि कुमार सानू यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे नदीम श्रवण यांचं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
2: नमस्कार.
1: श्रोत्यांनो, या आठवड्याची गोष्ट April 1945. इतिहासातील सर्वाधिक वादग्रस्त व्यक्तींपैकी एक असलेला ऍडॉल्फ हिटलरजी, दुसरं महायुद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर होतं, हिटलरचं साम्राज्य कोसळत होतं आणि अशा परिस्थितीत बर्लिन मधील भूमिगत बंकर मध्ये मृत्यूच्या अवघ्या काही तास आधी हिटलरने दोन महत्वाचे दस्तऐवज तयार केले. एक म्हणजे त्याचं वैयक्तिक मृत्यूपत्र आणि दुसरं राजकीय मृत्यूपत्र. विशेष म्हणजे मृत्यूपत्र तयार करण्याच्या काही तास आधीच त्याने आपली अनेक वर्षापासूनची मैत्रीण इव्हा ब्राऊनशी विवाह केला होता. मृत्यूपत्र बनल्यानंतर शत्रूच्या हातात सापडू नये म्हणून दोघांनीही आत्महत्या केली. हिटलरच्या वैयक्तिक मृत्यूपत्रात त्याच्या मालमत्तेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या, तर राजकीय मृत्यूपत्रात त्याने आपल्या राजकीय विचारांची नोंद केली होती. या दोन स्वतंत्र दस्तऐवजामुळे इतिहासकार आणि कायदेतज्ञ आजही या प्रकरणांचा अभ्यास करतात. यातून एक महत्वाचा धडा मिळतो बरं का, व्यक्ती कितीही प्रभावशाली असो, जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर आपल्या इच्छांची आणि मालमत्तेची कायदेशीर नोंद करून ठेवण्याची गरज सर्वांनाच वाटते. सर, मृत्यूपत्रात मालमत्तेबरोबरच वैयक्तिक इच्छा किंवा संदेश सुद्धा लिहिता येतो का?
2: निःसंशयपणे असं करता येऊ शकतं. मृत्यूपत्रात मालमत्तेच्या वाटपाबरोबरच काही वैयक्तिक इच्छा, अंत्यसंस्कारांबाबतच्या सूचना किंवा कुटुंबियांसाठी संदेशही नमूद करता येतात. मात्र अशा वैयक्तिक इच्छांमुळे मालमत्तेच्या कायदेशीर वाटपाच्या तरतुदीमध्ये संदिग्धता किंवा विरोधाभास निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते.
1: क्या बात आहे. श्रोत्यांनो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शील्ड 7385-340-454.

राहुल देव बर्मन यांचं संगीत असलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकूयात. हे गीत गायलं आहे किशोर कुमार आणि सपना चक्रवर्ती यांनी.

0: खेल दिखाओ।
1: राम
0: खैरियत चाहो तो बस यहीं से तुम वापस हो जाओ। ये सुन के लक्ष्मण बोले, पहले तू तू तू हमसे बात करो। सु सु सु
2: अरे अरे अरे अरे गधाऊ, सु सु मत कर बह जाएगा। बोल सूर्पनखा, सूर्पनखा की नाक भूल गए हो तो फिर से याद करो। रावण सुन के आग हो गवा, कर ही बैठा पहला बार। फिर तो सर सर चलाती और बोली छपक छपक तलवार।
3: खास बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा। सादरकर्त्या सुमती पवार। प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा।
4: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्यूज आहात,
5: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
4: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी, आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर।
5: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन।
4: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे 40 गावहून बोलतोय आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या आनंद घनलता या कार्यक्रमाच्या 13व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, व्यक्तीचं जीवन एकदा सार्वजनिक झालं की लोकांना त्याच्याबद्दल काहीही बोलण्याचं जणू स्वातंत्र्य मिळतं. काही लोक विकृत आनंदातून अफवा पसरवण्याचा आनंद घेत असतात, पण खरे मोठे लोक तेच असतात जे अशा लोकांच्या बोलण्याला काडीचीही किंमत देत नाहीत. लता दिदींचं जीवनही अशा प्रकारच्या विविध प्रवादांनी लोकांनी दूषित करण्याचा प्रयत्न केला आहे असं आपल्याला आढळून येईल. पण दिदींसारखी मोठी माणसं अशा गोष्टींनी विचलित होत नसतात. गाणं हेच त्यांचं जीवन, गाणं हाच त्यांचा धर्म आणि गाणं हीच त्यांची पूजा आयुष्यभर राहिली आहे. ज्या लोकांची आपल्या ध्येयावर अविचल अशी निष्ठा असते, अशा गोष्टी, अशी माणसं, लोकांनी केलेली टीका सहजपणे दृष्टीआड करताना आपल्याला दिसतात. पण सर्वसामान्य व्यक्ती मात्र अशा प्रवादांना बळी पडून पथभ्रष्ट झालेल्या आपल्याला दिसतात. तसं लता दिदींनी होऊ दिलं नाही. मास्टर दीनानाथांना, म्हणजेच आपल्या वडिलांना दिलेल्या वचनानुसार, मी गाण्याशिवाय आयुष्यभर दुसरं काही करणार नाही हे वचन त्यांनी आयुष्यभर निभावलं. गाणं हाच आपला धर्म मानला आणि म्हणूनच त्या एक यशस्वी गायिका म्हणून सर्वोच्च शिखरावर आरूढ होऊन अगदी भारतरत्न या पदापर्यंत पोहोचल्या. मंडळी, दिदींच्या आवाजातलं एक गाणं ऐकूया. सोन सकाळी सर्जा सजला, जगदीश खेबुडकर यांचं हे गीत आहे. या गीताला आनंदघन नावानं लता दिदींनी संगीत दिलेलं आहे आणि मोहित यांची मंजुळा या चित्रपटातलं हे गीत ऐकूया.

मंडळी, लता दीदींवर विविध गायकांनी एकाधिकारशाही आणि मक्तेदारीचा आरोप वेळोवेळी केलेला आहे. हा आरोप काही चित्रपट रसिकांनी देखील केलेला आहे. पण आश्चर्याची गोष्ट अशी की यातील एकही आरोप कोणालाही सिद्ध करता आला नाही. दीदी या चित्रपट क्षेत्रातील पार्श्वगायनाच्या क्षेत्रामध्ये येण्याच्या आधी त्यांच्यावर ज्या विविध अशा गायिका किंवा गायक आरोप करतात, अशा या गायिका गायक विविध क्षेत्रामध्ये आपलं नशीब आजमावत होते. या गायिकांपैकी कोणी भजन उत्तम म्हणत होतं, कोणाला कव्वाली चांगल्या प्रकारे गाता येत होती, कोणाला मुजरा गीत, तर कोणाला शास्त्रीय गाणी, तर कोणी आणखी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रवीण होते. पण दीदींसारख्या गायिकेनं जेव्हा या संगीत क्षेत्राचा ताबा घेतला तेव्हा संगीतकार, निर्माते, दिग्दर्शक यांना दीदींच्या रूपानं एक अष्टपैलू गायिका मिळाली. संगीताच्या सर्वच क्षेत्रात, मग ते भक्तिगीत असेल, भावगीत असेल, शास्त्रीय गीत असेल, कव्वाली असेल किंवा मुजरा असेल, अशा विविध क्षेत्रात लता दीदी लीलया संचार करू शकत होत्या. त्यात पुढे पुढे तर अशी परिस्थिती निर्माण झाली की चित्रपटातील मधुबाला सारख्या काही अभिनेत्री आमच्या पडद्यावरील गाण्यांना लता मंगेशकरांचाच आवाज पाहिजे असा हट्ट धरू लागल्या. बरेचसे निर्माते तर या मताचे होते की आपला चित्रपट दीदींच्या गाण्यांशिवाय चालणारच नाही. हा लोकांचा विश्वास दीदींनी आपल्या गायन क्षेत्रात असलेल्या त्यांच्या सर्वोत्तम गुणवत्तेच्या आधारे निर्माण केला होता. दीदींवरती आरोप करणं सोपं होतं पण त्यांची बरोबरी करणं शक्य नव्हतं. त्यांची गुणवत्ता, त्यांच्या उंचीपर्यंत पोहोचणं कोणालाही शक्य झालं नाही. दीदींच्या आवाजात एक सुंदर रचना ऐकूया संत ज्ञानेश्वरांची, विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले. या गीताला हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आहे.

मंडळी, काही गायिकांनी असाही आरोप केला की आपल्या गाण्याला संगीत कोणाचं असावं हेही लता दीदीच ठरवतात. गंमत अशी झाली की पुढे जेव्हा दीदींची धाकटी बहीण म्हणजे आशाताई यांनी चित्रपट संगीतामध्ये पदार्पण केलं आणि आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली त्यावेळेला देखील लोकांनी असाच आरोप केला. वास्तविक आशाताई ज्या वेळेला चित्रपटाच्या संगीत क्षेत्रामध्ये आल्या त्यावेळेला त्यांची मोठी बहीण लता दीदींच्या रूपानं चित्रपट संगीत क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर जाऊन पोहोचली होती. अशा वेळी आपल्या गायनातून, आपल्या गुणवत्तेतून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणं ही सोपी गोष्ट नव्हती आणि मोठ्या बहिणीशी लहान बहिणीची तुलना होणं हे देखील अपरिहार्य होतं. अशा कठीण परिस्थितीत आशाताईंनी चित्रपट क्षेत्रामध्ये आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आणि त्या दोघीही बहिणी चित्रपट संगीतामध्ये अव्वल गायिका ठरल्या. पण मग गंमत अशी झाली की पुढे या दोघा बहिणींवरती त्या इतर कोणालाही पुढे जाऊ देत नाही म्हणून आरोप होऊ लागला. त्या आपला संगीतकार ठरवतात असाही आरोप होऊ लागला. पण यावर दीदी असं म्हणतात की जर प्रत्येक गाण्याला आमचा संगीतकार ठरवण्याचा अधिकार आम्हाला असता तर आम्ही हृदयनाथ मंगेशकरांचीच निवड संगीतकार म्हणून केली नसती का. मंडळी, काही गायिकांनी तर इतक्या खालच्या पातळीला जाऊन दीदींवर किंवा आशाताईंवर असाही हास्यास्पद आरोप केला की त्या म्हणाल्या की आमच्या गाण्याचं जेव्हा ध्वनिमुद्रण होत असतं तेव्हा या बहिणींपैकी कोणीतरी जाऊन ध्वनिमुद्रण यंत्रात बिघाड करून ठेवतात. दीदी अशा गोष्टींवर काही प्रतिक्रिया देण्याचं टाळतात. त्या फक्त हसतात. त्या म्हणतात मी काय बोलू, त्यात काही अर्थ आहे का हे कोणाच्याही लक्षात येईल. एक गाणं आपण ऐकूया दीदींच्या आवाजातलं, जिद ना करो अब तो रुको. फारुख कैसर यांचं हे गीत बप्पी लहरी यांनी संगीतबद्ध केलेलं आहे आणि लहू के दो रंग या चित्रपटातलं हे गीत आहे.

मंडळी, ज्येष्ठ ध्वनिमुद्रणकार के कौशिक हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल प्रसिद्ध होते. ज्यावेळेला लोक दीदींबद्दल विविध आक्षेप घेतात, त्यांच्यावर आरोप करतात, त्यावेळेला के कौशिक दीदींबद्दल बोलताना म्हणतात की आधी त्यांच्यासारखं चांगलं गाणारं दुसरं कोणीतरी आणा आणि मग त्यांना काय बोलायचं ते बोला. दीदींना 4 नाही 14 वेळा माईक रिहर्सल सांगा, 10 वेळा टेक घ्यायला लावा, काही फरक पडत नाही. तेच सूर, तीच फेक आणि तेच माधुर्य त्यांच्या स्वरांमध्ये तुम्हाला आढळेल. अरे भाई, आधी ती उंची गाठा, रियाज करा, गाण्याला दर्जा प्राप्त करून द्या, तरच मग लोक तुमच्या म्हणण्याला मान देतील. मलाच काय, संगीत दिग्दर्शक निर्माते स्वतःहून तुम्हाला बोलवायला येतील. त्यांना सगळ्यांना काय लता आणि आशा कमिशन देतात, उलट त्यांच्यासाठी तर ज्यादा पैसे मोजावे लागतात. तर मंडळी, हे आहेत के कौशिक यांचे लता दीदींबद्दल किंवा आशाताईंबद्दलचे उद्गार. त्यातूनच आपल्याला काय समजायचं ते आपण समजू शकतो. एक गीत आपण ऐकूया लता दीदींच्याच आवाजातलं, जरा सी आहट होती है, कैफी आजमी यांचं हे गीत. या गीताला मदन मोहन यांचं संगीत आहे आणि हकीकत या चित्रपटातलं हे गीत आहे.

मंडळी, बप्पी लहरींनी एकदा ओ मेरे सजना हे अग्निप्रेम चित्रपटातलं गीत कविता कृष्णमूर्तींकडून गाऊन घेतलं होतं. पण नंतर त्यांना असं वाटलं की हेच गीत लतादिदींकडून आपण गाऊन घ्यावं आणि म्हणून त्याच गाण्याच्या ध्वनिमुद्रणासाठी त्यांनी लतादिदींना बोलावलं. दिदींनी ते कविता कृष्णमूर्तींनी गायलेलं गाणं ऐकलं आणि बप्पीदांना त्या म्हणाल्या, या मुलीनं हे गाणं इतकं छान गायलं आहे की पुन्हा माझ्याकडून कशाला गावून घेता. दिदींचे हे उद्गार जेव्हा कविता कृष्णमूर्तींना कळले तेव्हा त्यांचा दिदींबद्दलचा आदर नक्कीच वाढला. दिदी कोल्हापूरच्या भालजी पेंढारकरांच्या स्टुडिओच्या जागी नवीन अनेक मजली इमारत बांधणार होत्या. हे जेव्हा लोकांना कळालं तेव्हा एका टीकाकारानं लतादिदींना विनंती केली की त्यांनी तिथं पैसा खर्च करण्यापेक्षा संगीत क्षेत्रात संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करावी. पण त्या टीकाकाराला हे माहीत नव्हतं की दिदींनी आधीच महाराष्ट्रात 2 हायस्कूल आणि 1 महाविद्यालय सुरू केलं आहे आणि त्यांचा आवश्यक तो खर्च त्या देतात. त्याशिवाय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील विद्यार्थ्यांना दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी 2 लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. तर या गोष्टी रसिकांना माहिती नसतात म्हणून दिदींवरती असा आरोप करण्यासाठी ते दजावू शकतात. दिदींच्याच आवाजातले एक गीत आपण ऐकूया, तुम्ही हो माता पिता तुम्ही हो. राजेंद्र कृष्ण यांचं हे गीत. या गीताला चित्रगुप्त यांनी संगीत दिलेलं आहे आणि मैं चुप रहूंगी या चित्रपटातलं हे गीत आहे.

मंडळी, कोणापुढेही कधी पैशासाठी हात न पसरणाऱ्या दिदींनी बाबा आमटेंना मदत करायची ठरवली आणि बाबा आमटेंच्या मदतीसाठी ब्रेबॉर्न स्टेडियमवरती कार्यक्रमाचं आयोजन केलं. पण दिदींना असं वाटत होतं की मदतीचा भार एकट्या प्रेक्षकांवर पडू नये आणि म्हणून त्यांनी काही उद्योगपतींची मदत घ्यायचं ठरवलं. सुरुवातीला त्या आदित्य कुमार बिर्ला यांच्याकडे गेल्या. दिदी जेव्हा आपल्याकडे आल्या आहेत तेव्हा त्या महत्वपूर्ण कामासाठीच आल्या असल्या पाहिजेत म्हणून आदित्य कुमार बिर्लांनी काही न बोलता 6 आकडी रकमेचा धनादेश दिदींना सुपूर्द केला. कारण दिदी कधीच कोणाकडे पैसे मागण्यासाठी गेल्या नव्हत्या. हाच अनुभव दिदींना त्या जेव्हा धीरूभाई अंबानी, वालचंद आणि गोदरेज, गोयंका, अजय गरवारे या सर्वांकडे त्या गेल्या त्यावेळेला आला. सर्वांनी उदार हस्ते दिदींना मदत केली आणि त्यांची तिकीटं खरेदण्यासाठी, त्या कार्यक्रमाची तिकीटं खरेदण्यासाठी पुढाकार घेतला. बाबा आमट्यांच्या आनंदवनाला मदत म्हणून रसिकांनी सुद्धा तेवढ्याच उत्साहानं तिकीटं खरेदी केली आणि 28 एप्रिल 1984 संध्याकाळी दिदींनी मुंबईमध्ये झालेल्या त्या कार्यक्रमात बाबा आमटे यांच्याकडे घसघशीत 34 लाख रुपयांचा धनादेश कृतकृत्यतेनं सुपूर्द केला. मंडळी, एवढंच नाही तर दिदींच्या बरोबर काम करणारे सहकलाकार, आपल्या आयुष्याच्या अखेरीला ज्यांच्या गाठीशी पैसा नाही असे चित्रपटसृष्टीतले काही कलाकार, संगीतकार, तंत्रज्ञ या साऱ्या लोकांना दिदींनी आवश्यक ती मदत केली आहे आणि ती सुद्धा कोणताही गाजावाजा न करता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक गीत आपण ऐकूया दिदींच्या आवाजात, हर खुशी हो वहां तू जहां भी रहे. गुलशन बावरा यांचं हे गीत, कल्याणजी आनंदजी यांचं संगीत आणि उपकार चित्रपटामधलं हे गीत आहे.

मंडळी, लता दीदी आणि आशाताई यांच्याबद्दल लोकांनी नाही नाही ते अफवा पसरवून त्यांच्यामध्ये वितुष्ट आणण्याचा प्रयत्न केला. पण आपल्याला माहिती आहे की लता दीदी आणि आशाताई दोन्ही मास्टर दीनानाथांच्याच मुली. अहो, त्यांच्यातले संबंध इतके कच्चे थोडेच आहेत की जे लोकांच्या काहीही बोलण्यानं तुटतील. तरुण वयात झालेल्या एका चुकीमुळं आशाताई त्यांच्यापेक्षा दुप्पट वय असलेल्या गणपतराव भोसले या व्यक्तीबरोबर घरातून निघून गेल्या होत्या. त्याचं कारण असं होतं की त्यांच्या या संबंधाला घरातूनच विरोध होता. पण त्या जेव्हा परत आल्या, अर्थात त्यावेळेला त्यांचं ते लग्न अयशस्वी ठरल्यामुळे त्या परत आल्या, परंतु तब्बल 12 वर्षांनी त्या परत आल्यानंतर आणि त्यांच्यासोबत त्यांची दोन मुलं आणि पोटामध्ये एक मूल अशी अवस्था त्यांची असताना दीदींनी उदार मनानं त्यांना माफ करून घरात घेतलं. आपल्या स्वतःच्या खोलीत त्यांची व्यवस्था केली आणि आपल्या भाच्यांना मनापासून प्रेम दिलं. मंडळी, बऱ्याचदा काही कामानिमित्त लोक जेव्हा लता दीदींना भेटायला येतात तेव्हा त्यांना सांगितलं जातं की दीदी घरीच आहेत, पण प्रत्यक्षात त्या बसलेल्या असतात आशाताईंकडे. तेव्हा मंडळी, आजच्या या कार्यक्रमाचा समारोप करूया. या कार्यक्रमाच्या समारोपाला एक सुंदर गीत आपण ऐकूया, कसमे वादे निभाएंगे हम, गुलशन बावरा यांचं हे गीत आहे. या गीताला आर डी बर्मन यांचं संगीत आहे आणि लता दीदी आणि किशोर कुमार यांनी गायलेलं कसमे वादे या चित्रपटातलं हे गीत या गीतानं समारोप करूया. आपण ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8. नमस्कार.

0: नाम को बँक शैक्षणिक कर्ज, नाम को विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया गोविंदा यांनी गायलेलं बिल्लू बादशाह या चित्रपटामधलं गीत. निदा फासरी यांची गीतरचना, संगीत दिलंय जगजीत सिंग यांनी.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: नमस्कार नाशिककर, मी नेहा पेंडसे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: सुमन कल्याणपूर आणि किशोर कुमार यांनी गायलेले गीत आता ऐकणार आहोत. अंजान ह्यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.
3: तुम चाहे हमको पसंद.

0: हे गीत आपण ऐकलं बदलते रिश्ते या चित्रपटामधलं.
1: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद
2: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
1: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
0: यानंतरचं गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आता ऐकूयात आओ प्यार करे या चित्रपटामधलं. संगीतकार उषा खन्ना.

0: दिलबर
1: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

रसिको हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, 1 जुलै हा दिवस GST दिवस म्हणून साजरा केला जातो. याच अनुषंगाने या GST वर आधारित एक सुंदरसं गाणं तयार केलेलं आहे, जे लिहिलं, संगीतबद्ध केलं आणि गायलं आहे PK जयशंकर अय्यर यांनी, जे CGST आणि CX नाशिकचे असिस्टंट कमिशनर आहेत. या गीताला सहगायन केलेलं आहे श्री मृत्युंजय वाघ यांनी. या गीताचं ध्वनी संयोजन आहे श्री सुभाष देशपांडे, डेल्टा सार टेक्नॉलॉजीज पुणे यांचं. आणि या गीताचं ध्वनी मुद्रण झालेलं आहे श्री अभिजित धारणे, ट्युनिंग स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे GST वर आधारित खास गाणं.

0: आज 1 जुलै डॉक्टर्स डे आणि कृषी दिन.
1: शेतकरी जीवनावश्यक अन्न देणारा अन्नदाता आणि डॉक्टर जीवनदान देणारा जीवनदाता,
0: या दोन्ही कर्तृत्ववान हातांना मानाचा मुजरा.
1: डॉक्टर्स डे आणि कृषी दिनानिमित्त सर्व डॉक्टर्स आणि शेतकरी बांधवांना वडनेरे सराफांतर्फे मनपूर्वक शुभेच्छा.
0: विश्वास, शुद्धता आणि उत्कृष्ट कारागिरीची परंपरा जपणारे वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.

त्याचा घनभरसवत तृप्तीची अनुभूती देणारा आणि सकल स्वरमंडला चिरंतन टिकणारा आवाज लता मंगेशकर, अर्थातच आनंद घन. लता दीदींच्या आवाजाची मोहिनी पुन्हा एकदा मनांवर पसरवणारा कार्यक्रम जरूर आहे का आनंद घन. दर बुधवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता. सादर करते विश्वास देशपांडे, फक्त रेडिओ विश्वास 90.8 वर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9%. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
6: अरे हे सर्व रेडिओ विश्वासच्या ऍडमुळे शक्य झालं.
5: हो पण फार खर्च आला असेल ना?
6: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
5: काय सांगतो?
6: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांक.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
3: कम्प्युटर घ्यावं की IT, AI, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
2: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी, आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
3: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
2: आजच संपर्क करा एड्युकॉन. स्वप्नील जोशी 9422283655.
4: आणि कार्यक्रमात हे गीत ऐकूया, मरते दम तक या चित्रपटामधलं. किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत आहे, संगीतकार रवींद्र जैन यांचं.

0: नमस्कार, मी अमृता सुभाष. तुम्ही ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत प्रयागराज यांचं गीत, आशा भोसले आणि मोहम्मद अजीज यांच्या आवाजात. हे गीत आहे मर्द या चित्रपटामधलं, संगीतकार अन्नू मलिक.
2: तंबू में, तंबू लंबू में, लंबू तंबू में बंबू.

bamboo me, bamboo, bamboo me, bamboo, bamboo me, bamboo.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आनंद बक्षी यांचं मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. हे गीत आहे दूध का कर्ज या चित्रपटामधलं. संगीतकार अन्नू मलिक.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: धरम योद्धा या चित्रपटामधलं ए आर रहमान यांच्या संगीताने सजलेलं पी के मिश्रा यांचं गीत आता ऐकणार आहोत. हे गीत ऐकणार आहोत चित्रा आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या आवाजात.

0: आज 1 जुलै डॉक्टर्स डे आणि कृषी दिन.
1: शेतकरी जीवनावश्यक अन्न देणारा अन्नदाता आणि डॉक्टर जीवनदान देणारा जीवनदाता,
0: या दोन्ही कर्तृत्ववान हातांना मानाचा मुजरा.
1: डॉक्टर्स डे आणि कृषी दिनानिमित्त सर्व डॉक्टर्स आणि शेतकरी बांधवांना वडनेरे सराफांतर्फे मनपूर्वक शुभेच्छा.
0: विश्वास, शुद्धता आणि उत्कृष्ट कारागिरीची परंपरा जपणारे वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर दिंडोरी रोड नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अपर्णा मयेकर यांनी गायलेलं दीवाना मुझसा नही या चित्रपटामधलं समीर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे आनंद मिलिंद यांनी.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज श्रोते हो। आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास। जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना। महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर।
1: नमस्कार।
0: श्रोता, या आठवड्याची गोष्ट एप्रिल 1945। इतिहासातील सर्वाधिक वादग्रस्त व्यक्तींपैकी एक असलेला ऍडॉल्फ हिटलरजी, दुसरं महायुद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर होतं, हिटलरचं साम्राज्य कोसळत होतं आणि अशा परिस्थितीत बर्लिन मधील भूमिगत बंकर मध्ये मृत्यूच्या अवघ्या काही तास आधी हिटलरने दोन महत्वाचे दस्तऐवज तयार केले। एक म्हणजे त्याचं वैयक्तिक मृत्यूपत्र आणि दुसरं राजकीय मृत्यूपत्र। विशेष म्हणजे मृत्यूपत्र तयार करण्याच्या काही तास आधीच त्याने आपली अनेक वर्षापासूनची मैत्रीण इव्हा ब्राऊनशी विवाह केला होता। मृत्यूपत्र बनल्यानंतर शत्रूच्या हातात सापडू नये म्हणून दोघांनीही आत्महत्या केली। हिटलरच्या वैयक्तिक मृत्यूपत्रात त्याच्या मालमत्तेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या, तर राजकीय मृत्यूपत्रात त्याने आपल्या राजकीय विचारांची नोंद केली होती। या दोन स्वतंत्र दस्तऐवजामुळे इतिहासकार आणि कायदेतज्ञ आजही या प्रकरणांचा अभ्यास करतात। यातून एक महत्वाचा धडा मिळतो, बरं का, व्यक्ती कितीही प्रभावशाली असो, जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर आपल्या इच्छांची आणि मालमत्तेची कायदेशीर नोंद करून ठेवण्याची गरज सर्वांनाच वाटते। सर, मृत्यूपत्रात मालमत्तेबरोबरच वैयक्तिक इच्छा किंवा संदेश सुद्धा लिहिता येतो का?
1: निःसंशयपणे असं करता येऊ शकतं। मृत्यूपत्रात मालमत्तेच्या वाटपाबरोबरच काही वैयक्तिक इच्छा, अंत्यसंस्कारांबाबतच्या सूचना किंवा कुटुंबियांसाठी संदेशही नमूद करता येतात। मात्र अशा वैयक्तिक इच्छांमुळे मालमत्तेच्या कायदेशीर वाटपाच्या तरतुदीमध्ये संदिग्धता किंवा विरोधाभास निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते।
0: क्या बात आहे, शोध पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या। संपर्क लीगल शील्ड 7385340454।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

इवेक्सिया लाइफ सायन्सेस आणि विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक आयोजित सफरनामा हिंदी चित्रपट सृष्टीच्या पहिल्या दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या गीतकाराची कहाणी त्यांच्याच शब्दातून त्यांच्याच गाण्यातून गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या जीवन प्रवासावर आधारित दृकश्राव्य प्रवास शनिवार दिनांक 4 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता सादरकर्त्या मुग्धा पुष्कर लेले ठिकाण शंकराचार्य न्यास सभागृह गंगापूर रोड नाशिक आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संयोजन विनायक आशा पुरुषोत्तम रानडे ग्रंथ तुमच्या दारी सर्वांना आग्रहाचं आमंत्रण प्रवेश विनामूल्य

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, 1 जुलै हा दिवस GST दिवस म्हणून साजरा केला जातो. याच अनुषंगाने या GST वर आधारित एक सुंदरसं गाणं तयार केलेलं आहे, जे लिहिलं, संगीतबद्ध केलं आणि गायलं आहे PK जयशंकर अय्यर यांनी, जे CGST आणि CX नाशिकचे असिस्टंट कमिशनर आहेत. या गीताला सहगायन केलेलं आहे श्री मृत्युंजय वाघ यांनी. या गीताचं ध्वनी संयोजन आहे श्री सुभाष देशपांडे, डेल्टा सार टेक्नॉलॉजीज पुणे यांचं. आणि या गीताचं ध्वनी मुद्रण झालेलं आहे श्री अभिजित धारणे, ट्युनिंग स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे GST वर आधारित खास गाणं.

आजच्या 1 जुलै या GST दिवसानिमित्त आपण ऐकलं खास हे GST गीत. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार, मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: आज 1 जुलै डॉक्टर्स डे आणि कृषी दिन.
1: शेतकरी जीवनावश्यक अन्न देणारा अन्नदाता आणि डॉक्टर जीवनदान देणारा जीवनदाता,
0: या दोन्ही कर्तृत्ववान हातांना मानाचा मुजरा.
1: डॉक्टर्स डे आणि कृषी दिनानिमित्त सर्व डॉक्टर्स आणि शेतकरी बांधवांना वडनेरे सराफांतर्फे मनपूर्वक शुभेच्छा.
0: विश्वास, शुद्धता आणि उत्कृष्ट कारागिरीची परंपरा जपणारे वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83800-16512 या क्रमांकावर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5-10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. श्रोत्यांनो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या चौरवरीत आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळचे 7 वाजलेत. रूपरेषांतर आपण ऐकणार आहात शुभंकर होते आणि स्तोत्र, आणि त्यानंतर संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा. त्यानंतर गाणी मनामनातली हा कार्यक्रम, संवादक श्याम कुलकर्णी. 9 बाळू ऑन एअर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण सादर करते राजेश आहेर. रात्री 10 हमराज हा कार्यक्रम सादर करते संतोष पाटील. रात्री 4:30 ते 4:15 हिंदी चित्रपट संगीत, 4:15 आपण भक्तिगीतांनी सुरुवात करणार आहोत. सकाळी 6:05 गोंदवलेकर महाराजांचे विचार सादर करते दत्ता सरदेशमुख. 6:10 भक्तिसंगीत, 6:30 दासबोधाचं निरूपण सादर करते पद्मकर देशपांडे. 6:35 प्रभात विश्व सादर करते ऋषिकेश आयाचित. सकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 92। जय जय रघुवीर समर्थ, अति आदरे सर्वही नाम घोषे,

श्रोतेहो, नामाचा घोष करावा असे समर्थांनी मागील श्लोकातही सांगितले आहे आणि ते याही श्लोकात आपल्याला सांगतात. अनेकदा असे होते की आपण मनातल्या मनात जप करत असतो पण त्याचवेळी वेगवेगळे विचारही मनात येत असतात. अशा वेळी मन एकाग्र होत नाही, आपले मन खूपच चंचल असते, त्यामुळे ते विचारांच्या आंदोलनावर झोके घेत असते. म्हणून समर्थ वैखरीने मोठ्या आवाजात नामघोष करायला सांगतात. जेव्हा मोठ्या

आवाजात नाम घेतले जाते तेव्हा त्याला घोष म्हणतात. नामस्मरण करत असताना जसे परमेश्वराचे रूप आठवावे त्याचप्रमाणे जर घोषाचे आलंबन ठेवले तर एकाग्रता लवकर होते. अशा प्रकारचे नाम अत्यंत आदरयुक्त श्रद्धायुक्त भावनेने घ्यावे म्हणजे ते आपल्यातील दोष गिरीकंदरी पळवून लावते. सततच्या नामघोषाने आपल्यातील दोष नाहीसे होतात. हे सांगत असताना समर्थ दासबोधात म्हणतात, भूत पिशाच नाना छंद ब्रह्मघिरो ब्राह्मण संबंध मंत्र चळतना खेद नामनिष्ठे नासती श्रीराम. अर्थात मनापासून श्रद्धा ठेवून नाम जर घेतले तर भूत पिशाच मंत्र जपण्यात चूक झाल्याने लागलेले वेळ या सर्व गोष्टी बऱ्या होतात. त्याचप्रमाणे समर्थ दासबोधात अजून पुढे म्हणतात, नामे विषबाधा हरती नामे चेडे चेटकी नासती नामे होय उत्तम गती अंतकाळी श्रीराम. अर्थात नामाने चेटू जादूटोणा विषबाधा इत्यादींचा परिणाम नाहीसा होतो. श्रोते हो, नाम घेत असूनही आपल्यामधील दोष जर दूर होत नसतील तर मात्र समजावे की आपल्या नामात यांत्रिकता आलेली आहे आणि श्रद्धा भाव कमी झालेला आहे. म्हणून श्रद्धेने नाम घ्यावे असे समर्थ सांगतात. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर महादोषांचे गिरीवर राम नामे नासती श्रीराम. माऊली ही हरिपाठात सांगतात, हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. श्रोते हो, तिसऱ्या चरणात समर्थ भगवंताचा वास कुठे असतो हे सांगतात. ज्या घरात ज्या मनात नामघोष सुरू असतो त्या ठिकाणी भगवंत अत्यंत संतुष्ट होऊन निवास करतो. श्रीमद भागवतात भगवंत म्हणतात, नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये रवो मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. थोडक्यात श्रद्धापूर्वक नामाने हरी संतुष्ट होतो आणि तिथे निवास करतो. हरी तिष्ठतु तोशला नाम घोषे या चरणाचा गूढार्थ असाही होतो की हरी म्हणजे विठ्ठल कमरेवर हात ठेवून तिष्ठत उभा आहे. भक्ताने त्याचे नाम घ्यावे म्हणून तो जणू आपली वाटच पाहत आहे. श्रोते हो, शेवटच्या चरणात समर्थ नेहमीप्रमाणे भगवान शंकरांचा दाखला देतात. भगवान मानसी म्हणजे मनातल्या मनातही सतत राम नाम घेत असतात. त्यामुळे श्रोते हो, अत्यंत श्रद्धेने राम नामाचा घोष करावा. त्याने अंतरीचे दोष नाहीसे होतील आणि अशा ठिकाणी परमेश्वराचा वास असेल आणि मग आत्मसुखाचा पारावार राहणार नाही. तेव्हा आता श्रद्धापूर्वक नामघोष करूया. श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता माळी. तुम्ही मला ऐकताय रेडिओ विश्वासवर 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, 1 जुलै हा दिवस GST दिवस म्हणून साजरा केला जातो. याच अनुषंगाने या GST वर आधारित एक सुंदरसं गाणं तयार केलेलं आहे, जे लिहिलं, संगीतबद्ध केलं आणि गायलं आहे PK जयशंकर अय्यर यांनी, जे CGST आणि CX नाशिकचे असिस्टंट कमिशनर आहेत. या गीताला सहगायन केलेलं आहे श्री मृत्युंजय वाघ यांनी. या गीताचं ध्वनी संयोजन आहे श्री सुभाष देशपांडे, डेल्टा सार टेक्नॉलॉजीज पुणे यांचं. आणि या गीताचं ध्वनी मुद्रण झालेलं आहे श्री अभिजित धारणे, ट्युनिंग स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे GST वर आधारित खास गाणं.

आजच्या 1 जुलै या GST दिवसानिमित्त आपण ऐकलं खास हे GST गीत. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळ

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278. खेळ, खेळाडू आणि क्रीडांगण या सगळ्यातूनच त्याचं महत्व आणि मूल्य समजावून सांगणार आमचा कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब सादर करते नाना खैरनार. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी दुपारी 2 वाजता फक्त रेडिओ विश्वास वर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: टाइम चेक। रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज। दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
4: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
5: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
4: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
5: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
4: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या। अटी व शर्ती लागू।

0: नमस्कार श्रोतेहो, रेडिओ विश्वास कम्युनिटी रेडिओ 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज। श्रोतेहो, मी श्याम कुलकर्णी जत जिल्हा सांगली इथून आपणाशी बोलतोय।
1: आजच्या आपण ऐकूया सुप्रसिद्ध गायक अरुण दाते यांची काही भावगीतं। श्रोते हो, अरुण दाते म्हटलं की आपल्याला दोन गाणी आवर्जून आठवतात, ती म्हणजे शुक्र तारा मंद वारा आणि भातुकलीच्या खेळामधली। श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात करूयात मंगेश पाडगावकर यांच्या गीतानं, अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांच्या स्वरातील

श्रोते हो, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं असं हे लोकप्रिय गीत शुक्रतारा मंदवारा आपण ऐकलं. श्रोते हो, यशवंत देव, मंगेश पाडगावकर आणि अरुण दाते या त्रिकुटानं मराठी भावगीतांना पुन्हा एक वार झळाळी प्राप्त करून दिली. श्रीनिवास खळे, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासारख्या दिग्गजांनी स्वतःच्याच रचना अरुण दाते यांच्या आवाजावर चढवण्याचा मोह त्यांनाही आवडता आला नाही. त्यातूनच एकापेक्षा एक सुंदर अशा रचना दातेंच्या गळ्यातून थेट रसिकांच्या हृदयापर्यंत जाऊन भिडल्या. ऐकूयात कवी सुरेश भट यांचं पंडित रवींद्रनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे लोकप्रिय गीत.

बीबीसी लंडन मधील स्टुडिओ मध्ये आतापर्यंत फक्त दोनच मराठी गाणी गायली गेलेली आहेत. ही गाणी म्हणजे शुक्र तारा मंदवारा आणि भातुकलीच्या खेळामधली. अरुणजींची सर्वच भावगीत म्हणजे मास्टर पीस आहेत असं म्हणायला हरकत नाही. श्रोते हो, ऐकूयात भातुकलीच्या खेळामधली हे गीत.

श्रोते हो, कवि मंगेश पाडगावकर यांचे गीत ऐकलत. संगीतकार होते यशवंत देव आणि गायक अरुण दाते. श्रोते हो, या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक अरुण दाते यांची काही गाणी आपण ऐकत आहात. श्रोते हो, या जन्मावर या जगण्यावर शुक्र तारा मंद वारा जेव्हा तिची निमाजी भातुकलीच्या खेळामधली स्वरगंगेच्या काठावरती दिवस तुझे हे फुलायचे मान वेळावणी जपून चाल पुरी जपून चाल डोळे कशासाठी काही बोलायचे आहे डोळ्यात सांजवेळी सखी शेजारणी दुखे दाटलेले भेट तुझी माझी सूर मागू तुला मी कसा रंग माझा वेगळा. त्याचबरोबर लतादी बरोबरचं संधिकाली या आशा ही आणि अशी सर्वच गाणी लोकप्रिय ठरली आहेत. रसिको, मराठी संगीत कितीही बदललं तरीही अरुण दाते यांची भावगीतं मात्र सदैव नवनव्या पिढ्यांना आपलंसं करत राहतील इतका गर्व या गीतांमध्ये नक्कीच आहे.

श्रोते हो कविवर्य मंगेश पडगावकर यांचं एक गीत आपण ऐकलं. संगीतकार होते यशवंत देव. श्रोते हो शब्दांमधील काव्य त्याच्या अर्थासह आपल्या नजाकतीने पोहोचवणारे अरुण दाते रसिकांच्या कायम स्मरणात राहतील. शुक्रतारा या भावगीत गाण्यांचे त्यांचे जवळजवळ 2500 प्रयोग झालेले आहेत. त्यांचे मराठीतील आणि उर्दूतील 15 आल्बम आजही लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. ऐकूयात हे पुढील गीत.

श्रोते हो, अशीच बहारदार गाणी पुन्हा घेऊन येत आहे. आपण भेटूच. श्याम कुलकर्णी आपली रजा घेतो. नमस्कार. ऐकत रहा रेडिओ विश्वास, कम्युनिटी रेडिओ 90.8. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
1: हो, पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि अमित कुमार यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत दुश्मन या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे राहुल देववर्मन यांनी.

0: आज 1 जुलै डॉक्टर्स डे आणि कृषी दिन.
1: शेतकरी जीवनावश्यक अन्न देणारा अन्नदाता आणि डॉक्टर जीवनदान देणारा जीवनदाता,
0: या दोन्ही कर्तृत्ववान हातांना मानाचा मुजरा.
1: डॉक्टर्स डे आणि कृषी दिनानिमित्त सर्व डॉक्टर्स आणि शेतकरी बांधवांना वडनेरे सराफांतर्फे मनपूर्वक शुभेच्छा.
0: विश्वास, शुद्धता आणि उत्कृष्ट कारागिरीची परंपरा जपणारे वडनेरे सराफ.
1: श्रद्धा संकुल जुना गंगा पूर्णाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर दिंडोरी रोड नाशिक.
2: रसिका हो नमस्कार, मी आरजे मुग्धा, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आज 1 जुलै आपल्या देशासाठी अत्यंत महत्वाचा आणि प्रेरणादायी दिवस, कारण आज एकाच दिवशी आपण राष्ट्रीय डॉक्टर दिन, चार्टर्ड अकाउंटंट दिन आणि महाराष्ट्र कृषी दिन साजरा करतो. सर्वप्रथम प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या, संकटाच्या काळातही सेवाभावाने कार्य करणाऱ्या सर्व डॉक्टरांना डॉक्टर दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. त्यांच्या ज्ञान, समर्पण आणि सेवेमुळे असंख्य जीवांना नवजीवन मिळते. तर आजचाच दिवस म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट दिन. देशाच्या आर्थिक प्रगतीत उद्योग व्यवसायांना योग्य दिशा देण्यात आणि आर्थिक शिस्त राखण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या सर्व CA बंधू भगिनींनाही हार्दिक शुभेच्छा. आणि महाराष्ट्रासाठी आजचा दिवस आणखीन खास. आज आहे महाराष्ट्र कृषी दिन. आधुनिक शेतीचे शिल्पकार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. शेतकरी हा आपल्या देशाचा अन्नदाता आहे. त्यांच्या कष्टामुळेच आपल्या ताटात अन्न येते. म्हणूनच आजचा दिवस आपल्याला आरोग्य, अर्थव्यवस्था आणि शेती या समाजाच्या 3 मजबूत आधारस्तंभांची आठवण करून देतो. या सुंदर विचारांसह पुन्हा एकदा सर्वांना डॉक्टर दिन, CA दिन आणि महाराष्ट्र कृषी दिनाच्या रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तर्फे हार्दिक शुभेच्छा.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे कर्तव्य या चित्रपटामधलं. शब्दरचना वर्मा मलिक यांची, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम अटी लागू.
2: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, 1 जुलै हा दिवस GST दिवस म्हणून साजरा केला जातो. याच अनुषंगाने या GST वर आधारित एक सुंदरसं गाणं तयार केलेलं आहे, जे लिहिलं, संगीतबद्ध केलं आणि गायलं आहे PK जयशंकर अय्यर यांनी, जे CGST आणि CX नाशिकचे असिस्टंट कमिशनर आहेत. या गीताला सहगायन केलेलं आहे श्री मृत्युंजय वाघ यांनी. या गीताचं ध्वनी संयोजन आहे श्री सुभाष देशपांडे, डेल्टा सार टेक्नॉलॉजीज पुणे यांचं. आणि या गीताचं ध्वनी मुद्रण झालेलं आहे श्री अभिजित धारणे, ट्युनिंग स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे GST वर आधारित खास गाणं.

0: मंडळी, आजच्या 1 जुलै या GST दिवसानिमित्त आपण ऐकलं खास हे GST गीत. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखांनो या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखांनो या.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. ही गीत रचना आहे राजेंद्र कृष्ण यांची. ऐकूया अंगारे या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे अन्नू मलिक यांचं.

0: इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घ्यायचंय, पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी, आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.

0: Aici v-ați
1: Time check.
2: रात्रीचे 9 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू. बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ नाशिक आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी डाऊनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 हे ऍप. मंडळी, आज आपल्या बरोबर पुन्हा आहेत ईश्वर जगताप, नाटक प्रेमी आणि अध्यात्माकडे आता वाहून घेतलेले असे ईश्वर जगताप. स्वतः आता त्यांच्याकडे बघितलं तर दाढी वाढून बाबा ईश्वर झालेत स्वतः, म्हणजे नावाप्रमाणे त्यांचा बॉडी लँग्वेज आणि काय गेटअप सुद्धा झालाय. ईश्वर राम राम.
1: राम राम राम राम.
0: ईश्वर, मला आता एक प्रामाणिकपणे सांग, आता नाशिक मध्ये जे नाटक घडतंय आजच्या तारखेला, म्हणजे प्रोफेशनल असो किंवा हौशी असो, तुझं त्याच्याबद्दल काय मत आहे? आणि त्याच्याबरोबर हेही सांग, ते अजून प्रगल्भ होण्यासाठी काय होणं गरजेचं आहे? कारण तू बऱ्याच ठिकाणी परीक्षक म्हणून जातो, फक्त नाशिकचीच ऍक्टिव्हिटी नाही, तुला बाहेरची पूर्ण महाराष्ट्रातली ऍक्टिव्हिटी माहिती आहे, तर नाशिकमध्ये काय व्हावं असं तुला वाटतं?
1: नाशिकमध्ये खूप पोटेन्शियल आहेत, म्हणजे खूप चांगले कलाकार आहेत, खूप चांगले लेखक आहेत, चांगले दिग्दर्शक आहेत, पण यांची मोटच कोणी बांधत नाही, किंवा बांधली तर ती काही वेळापुरती ती असते, एखाद्या वर्षापुरती, आणि ती परत कोलॅप्स होते. म्हणजे आज तसं बघायला गेलं तर प्राजक्त देशमुख सारखा आहे, श्रीपाद देशपांडे आहेत, दत्ता पाटील आहेत, असे खूप लेखक आपल्याकडे आता आहे. कापडणीस आहे, आपला देवेन कापडणीस आहे, खूप छान लिहितात ते, यांनी लिखाण केलेलं, पण सादरीकरणासाठी तशी टीम उपलब्ध होत नाही, किंवा ती टीम असेल तर ती त्यांच्या पद्धतीने ती कामं करतात. आज दत्ताचं लिखाण फक्त सचिनच डिरेक्ट करू शकतो, किंवा सचिनकडेच जातं आणि मग सचिन त्या पद्धतीने त्याच्यावरती प्रक्रिया करतो. प्राजक्तची नाटकं प्रोफेशनलला जायला लागली. प्राजक्तची नाटकं इथंच होती नाशिकमध्ये, आजही तो नाटकांमधूनही काम करतो आणि प्रोफेशनलला पण काम करतो, म्हणजे लिखाण दोन्ही बाजूला चालू आहे.

0: महाराष्ट्रभर चालू शकतं हे मोहन वाघ स्वतः चंद्रलेखाचे जे निर्माते आणि प्रकाश योजनाकार होते ते स्वतः सांगायचे आणि प्रभाकर पणशीकर झाले हे पहिला प्रयोग नाशिकला करायचे परशुराम सायकेडकरला आणि ती जी त्यांना टाळी मिळाली की ते सांगायचे आता हा महाराष्ट्रभर आम्ही हा प्रयोग रंगवणार अशी परिस्थिती होती.
1: प्रेक्षक सुद्धा एवढा प्रगल्भ होता
0: आणि आजही प्रेक्षक आहेत काही माणसं आहेत पण ती मोठत मानत नाही आणि मग कोणी जातच नाही. जी मोठकी माणसं पुढे गेली ती गेली. राजीव पाटील सुद्धा एक चांगला लेखक दिग्दर्शक होता त्यांनी पण खूप नाटकं केली. मनोहर शहाणेंची काही नाटकं होती. मनोहर शहाणे सुद्धा नाही येत आता पण मनोहर शहाणे गावकरीमध्ये काम करून ते पण खूप छान लिहायचे. वि वा शिरवाडकर तर आहेत. तात्यांची नाटकं आहेत. कानेटकरांची नाटकं आहेत. आपल्या नाशिकला केवढं मोठं नाव आहे लेखकांचं आहे सगळी माण. म्हणजे डॉक्टर गिरीशोक सुद्धा नाशिकमध्ये काही वेळ वास्तव्यच होते. आजही ते म्हणतात की मला नाशिकने खूप शिकवलं पण नाशिकमध्ये मोठ बांधल्या जात नाही आणि त्या मोठेचं सगळं गणित चुकलेलं
1: आहे. त्याच्यामुळे
0: काय कल्पनाच नाही. म्हणजे मी आज इतक्या वर्षापासून काम करतो पण प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला की तो फसतो किंवा मध्येच ब्रेक होतो किंवा कोणीतरी निघून जातं कोणी सोडतं. अशा पद्धतीचं नियोजन असल्यामुळे ना नाशिकमध्ये प्रोफेशनल नाटकच उभं राहू शकत. प्रायोगिक नाटकं खूप उभी राहिली. मी स्वतः त्या प्रायोगिक म्हणजे अंडाभर चांदण्याचं याच्याबरोबर मी खूप नाटकात काम घे आता वयामानाप्रमाणे आणि इतर काही ह्याच्यामुळे मी आता सातत्याने नाही जाऊ शकत.
1: आणि आता तू आता अध्यात्माकडे ओढला गेलास. काय अचानक हे भयानक दाढी विडी वाढवली आहे सुद्राक्षाच्या माळा घालायचास.
0: नाही हे मी पहिल्यापासून अध्यात्म किंवा देवपूजा ही माझी लहानपणापासूनची म्हणजे ती आत्ता नाहीये. आता वयमानाप्रमाणे थोडा वेळ मी त्यांना
1: वयमानाप्रमाणे किती वय
0: म्हणजे आता माझं वय 60 कम्प्लीट झालं.
1: क्या बात आहे.
0: तर आपण म्हणतो ना की ज्या ज्या वेळेस ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजे मी त्या त्या वयात त्या त्या गोष्टी करत गेलो. मी लहानपणी सुद्धा आमच्या माझे वडील स्वतः माळकरी होते. मी नॉनव्हेज हा प्रकार आमच्या घरामध्ये चालत नव्हता. आम्ही रविवार पेठेमध्ये राहायचो तर आम्ही रविवार पेठेमधून आमचं असं होतं की तुम्ही दोन पायऱ्या उतरले की दत्ताचं मंदिर. दत्ताचं मंदिराच्या पाया पडायचं. कपालेश्वराचं दर्शन घ्यायचं. सप्तशृंगी मातेचं दर्शन म्हणजे चांड्यावरच्या देवीचं दर्शन घ्यायचं. हा आमचा रोजचा नित्यक्रम होता संध्याकाळचा. माझी बहीण असायची आम्ही दूध घ्यायला गेलो की आमचा हा रोजचा काय. म्हणजे पहिल्यापासून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत आलोय. आता मला थोडा वेळ मिळतोय मग मी माझ्या थोड्याशा प्रपंचासाठी किंवा स्वतःच्या सुखसमाधानासाठी मी करतो. मी गिरनारच्या वाऱ्या करतो. मला आवडतं. आज तुमचं स्वतःचं म्हणजे मी असं म्हणत नाही की पण श्रद्धा आहे तुमची ज्या ज्या गोष्टी. आज नाशिकचं एकमुखी दत्त मंदिर तसं बघायला तर खूप प्रख्यात आहे. आम्ही लहानपणापासून त्या मंदिरात जात गेलेलो आहे आलेलो आहे बघत आलेलो आहे. तिथे घडलेल्या घटना प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेल्या आहे. लोकांची श्रद्धा अंधश्रद्धा याच्यावरती ज्यांचा विश्वास आहे घ्यावा. श्रद्धा म्हणून तरी देवाकडे बघा. मी अंधश्रद्धा म्हणतच नाही पण श्रद्धा म्हणून तुम्ही एखाद्या माणसाला आणि त्याच्यावरती प्रेम करा त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळतो आणि मग तुम्ही ऍटोमॅटिक म्हणजे त्या गतीकडे वळायला लागतात. माझी दत्त संप्रदायाची वडिलांनीच ओळख करून दिलेली
1: आहे.
0: लहानपणापासून वडील नवनाथ वाचायचे गुरुचरित्राचं पारायण करायचे. सायमल्टेनियसली काही गडबड झाली तर ईश्वर आज आता ह्या वर्षी तू गुरुचरित्राचं कर मी नवनाथाचं करतो. श्रावणामध्ये दोन पारायणं असायची. आमच्या गल्लीमध्ये पण नवनाथांची पारायणं व्हायची. कोणाकडे वाचायला माणूस नसायचं हे आमच्याकडे वाचायला ये. बेलदार मंडळी होती वेगवेगळ्या समाजाची पण मग त्यांच्याकडे घरात कोणी वाचायला नसायचं. मी फक्त पोथी वाचायला म्हणून जायचो.
1: वय काय असेल तेवढंच
0: 18 मी सांगतो ना 14 ते 18 वर्षापर्यंत मी हे उद्योग.
1: अरे बापरे.
0: 15-16 वर्षाचा असल्यापासून वाचायला सुरुवात केली. नंतर प्रोनाऊन्सिएशन चांगले झाले. संस्कृत शिक्षक होते आमचे गायधनी सर त्यांच्याकडनं ते घेऊन आणि मग त्या पोथ्या वाचायला. पोथ्या म्हणजे अध्याय रोजचा वाचायचा. त्या प्रत्येकाच्या घरात जायचा तो अध्याय वाचायचा. आमच्या समोर बरीच मंडळी होती पण त्यांना असायचं की बाबा माझ्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण व्हावं माझ्या घरात नवनाथाचं पारायण व्हावं. त्यामुळे ती सवय लागत गेली आणि ती सवय आज तगायत चालू आहे. माझ्या घरातही मला मी नवनाथांचं पारायण करतो गुरुचरित्राचं पारायण करतो. त्या गोष्टी ठरलेल्या वेळेस त्या करतो.
1: पण ईश्वर मला एक सांग मगाशी तू बोलता बोलता श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा विषय काढला. तुझ्या मते तुझा अनुभव हे बघता तू लहानपणापासून पूजा अर्चा करतोय तुझ्या मते श्रद्धा आणि अंधश्रद्धामध्ये काय फरक आहे.
0: नाही आता अंधश्रद्धा लोक म्हणतात ना की अंधश्रद्धा आहे ती जी श्रद्धाळू माणसं वगैरे जी काही पूजा करतात तर काही काही लोक त्याच्यावरती डायलॉगबाजी असते किंवा ही अंधश्रद्धा आहे असं करू नका हे केल्याने हे फळ मिळतं ते केल्याने ते फळ मिळतं वगैरे हे जे काही कोणी सांगत असतं आणि ते अंधश्रद्धेला बळी पडू नका असं लोक त्याचा प्रचार आणि प्रसार करत असतात. पण मला त्यांना एकच म्हणते की तुम्ही हे करून बघा आणि मग ते लोकांना सांगा. मी काय म्हणालो की मी माझी अंधश्रद्धा नाही माझी श्रद्धा आहे.

0: त्या श्रद्धेचं मला फळ मिळतंय आणि ते फळ मिळतंय म्हणून माझी श्रद्धा पुढे कंटिन्यू चालू आहे. मी ब्लाइंडली करतच नाहीये कुठली गोष्ट, मी आंधळेपणाने देवावरती प्रेमच करत नाही, डोळे उघडे ठेवून देवाची अर्थना प्रार्थना आणि अर्चना करतो बस. त्यांनी जे नियम फॉलो केलेले ते नियम आज तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वरीमधला सगळा अर्थ समजावून घ्या आणि त्याची तुलना केली तर भगवद्गीतेतले जे उदाहरणं आहेत ती तुमच्या डोळ्यासमोर येतील. मग हे काय ज्ञानेश्वर तर वयाच्या 12व्या 14व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली, का बरं घेतली असेल? निवृत्तीनाथ यांनी का बरं घेतली असेल? आपले सगळे संत वगैरे बघा ना, त्यांनी म्हटलं का तुम्ही हे करा आणि नामस्मरण करा, गोरकुंभार किंवा ही जी मंडळी हरित कामं करता करता देवाची नावं घ्यायची, आपण ते चमत्कार पण बघितलेत ना. पण मग ते चमत्कारालाच माणूस नमस्कार करतो, मग यांच्या गोष्टीत ज्यावेळेस चमत्कार घडेल त्यावेळेस नमस्कार करतील. आणि अशी बरीचशी मंडळी आहेत ज्यांना चमत्काराचं दर्शन झालेलं आहे आणि मग ती मंडळी शांत झाली. पण आमची श्रद्धा आहे, आम्ही श्रद्धा ही कंटिन्यू चालू ठेवतो.
1: दत्तावरच एवढी की अश्रद्धा बसली तुझी?
0: लहानपणापासून दत्त मंदिर आणि दत्तांचं घरामधलं वास्तव्य आणि ती वाचनामध्ये आलेले नवनाथ आणि गुरुचरित्राचे पारायण, याच्यामुळे दत्त माऊलींवरती जास्त सुरुवात झाली. आणि तो माझ्या दृष्टीने खूप मोठा पहिल्यापासूनचा तो काळ होता, त्यामुळे ती संस्कार होत गेले. म्हणजे आजही नाशिकच्या एकमुखी दत्त मंदिरात आमचा असा पायंडा होता की तो रोज जायचं, नंतर दर गुरुवारी वगैरे जायचं, असा पूर्णपणे आम्ही तो पायंडा आजही चालू ठेवला आहे. त्यामुळे दत्त संप्रदायाच्या मागे आम्ही काय, म्हणजे आता गिरणारला मी जे जातो ते माझ्या फिटनेससाठी तर जातोच जातो, पण त्या निमित्ताने माझं आणि माझ्या माऊलींचं दर्शन होतं हे मात्र नक्की.
1: तू गिरणारला रेग्युलर जातोस, काय उद्देश?
0: उद्देश काही नाही, माऊलींचं त्या निमित्ताने एकदा दर्शन होतं, आपण म्हणतो जशी श्रद्धा.
1: आता दत्त जयंती का काहीतरी आहे ना?
0: नाही, जुलैमध्ये आपली गुरुपौर्णिमा असते, गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही तिथे सातत्याने जात असतो. गुरुपौर्णिमा साजरी तिथे
1: सुरुवात कशी झाली तुझी गिरणारला?
0: गिरणारला आम्ही काही मित्रमंडळी जायचो, माझे वडीलही.
1: किती वर्षापूर्वी?
0: आता त्या गोष्टीला 10-12 वर्ष झाले. ओके. पण आम्ही सातत्याने जात असायचो, काही मंडळी माझी असायची, मित्रमंडळी. माझा एक मित्र होता,
1: पण ते खूप अवघड आहे म्हणतात ना.
0: अवघड जरी असलं तरी तुमची जर भावना आणि श्रद्धा असेल तर तुम्ही 10,000 पायऱ्या आरामशीर चढ, 10,000 पायऱ्या चढायच्या आणि 10,000 पायऱ्या उतरायच्या. आणि ती जी काय मजा आहे ती तुम्हाला एकदम, म्हणजे तुम्ही स्वतः जर फिट असाल आणि जर तुम्ही मनाशी निश्चय केला तर तुम्ही जाऊ शकता. आणि श्रद्धा म्हणजे मी माऊलींना सांगितलं की मला आज यायचंय दर्शनाला, माझी बॅग तयार असते, मी पाठीवरती टाकतो आणि निघतो, रिझर्वेशन मिळव.
1: फक्त पौर्णिमेला दर महिन्याला जातोस तू?
0: जेवढ्या पौर्णिमा मला करता येईल तेवढ्या मी करतो, कामामुळे कधी जमत नाही.
1: पौर्णिमेचं महात्म्य?
0: पौर्णिमेचं महात्म्य असतं आणि पौर्णिमेला निदान थोडीशी गर्दी पण असते, वर्दळ असते, ज्या निमित्ताने तिथे भक्त मंडळी जास्त आलेली अशी आता तिथे त्यामुळे गर्दी खूप वाढत चालली आहे. आणि तिथलं जे कमंडलू तीर्थ आहे तिथे आम्ही सेवेला पण जात असतो, 6 महिने काम करायचं आणि एखादा महिना देवासाठी काढायचा आणि तिथे जाऊन कमंडलू तीर्थला सेवा करायची. सेवा करायची म्हणजे तिथली भांडीकुंडी घासायची, येणाऱ्या प्रत्येक भाविकाला प्रसाद द्यायचा, तिथे प्रसादाचं नियोजन करायचं, ते सगळे कमंडलू तीर्थ स्वच्छ ठेवायचं, वरती गिरणार पर्वत स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करायचा. तिथे 15-20 दिवस आम्ही वरती एक राहत असतो, म्हणजे 10,000-11,000 पायऱ्या चढून गेल्यानंतर तिथे तपोभूमी आहे कमंडलू तीर्थ. म्हणजे आख्यायिका अशी आहे की जिथे दत्त महाराजांनी 12 वर्षे तपश्चर्या केली तर त्या गाडी त्यांच्या हातातून जे कमंडलू पडलं एक खाली तर तिथे खूप मोठं कमंडलू तीर्थ तयार झालं. आजही कितीही उन्हाळा असला किती काय असलं तरी तिथलं पाणी संपत नाही. तुम्ही गेलात तर तुमचं फिल्टर पाण्यापेक्षा सुद्धा गोड पाणी आजही तिथे उपलब्ध आहे. त्याच पाण्यामधून तिथे आम्ही स्वयंपाक तयार करतो आणि तिथे प्रत्येक जो भाविक येईल त्याला मोफत तिथे तुम्हाला जेवण पुरवलं जातं. जेवणाच्या वेळेस जेवण असतं, इतर वेळेस तुम्हाला शिरा असतो, एखादा ड्रायफ्रूटचा लाडू असतो, एखादा फरसान आयटम असतो, असे सगळे पदार्थ तिथे बनवले जातात आणि त्याच्या माध्यमातून सेवा घडवली जाते आणि ती सेवा करायला आम्ही पण तिथे जात असतो.
1: दत्त संप्रदायाची शिकवण काय?
0: दत्त संप्रदायाची शिकवण बघायला गेलं ना तर म्हणजे खूप प्रकार आहेत त्याच्यामध्ये. पण त्याच्यामधून म्हणजे आपण समाजाशी वागतो ना, समाजाशी वागताना शांत आणि या, म्हणजे नवनाथ आणि ही जी मंडळी
1: नवनाथ म्हणजे दत्त संप्रदाय
0: दत्त संप्रदायामध्येच येतं. नवनाथ पण दत्त तुम्ही बघितलं तर नवनाथ असतात आणि मागे दत्त महाराज उभे असतात.
1: अच्छा.
0: आणि त्यांचं अंगावरती बघा तुम्ही सगळे झोळीवाले भिक्षा मागून खाणारी लोक आहेत.
1: ईश्वर सॉरी मला एक सांग, दत्त महाराजांचं हे जे प्रस्थ आहे फक्त महाराष्ट्रातच आहे का?
0: नाही, पूर्ण भारतभर आहेत, फक्त वेगवेगळ्या नावानी पुकारले जातात.
1: अच्छा, नावं वेगळी आहेत.
0: कर्नाटकामध्ये पण दत्त संप्रदाय खूप आहे, तिथे बिदर आहे म्हणजे ते मामा म्हणतात. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या नावानी विष्णूचा अवतार समजतात, कोणी शंकराचा अवतार समजतात. ऍक्च्युली ब्रह्मा विष्णू
1: नावाने फक्त आपल्या महाराष्ट्रात
0: ओळखतात. ब्रह्मा विष्णू महेश हे तीन जे आहेत ते एकत्र येऊन म्हणजे दत्त महाराज.
1: ओके ओके ओके. बरं, काय शिकवण आहे?
0: शिकवण साध्या पद्धतीने फक्त लोकांची तुम्ही शिकवणीचे खूप प्रकार आहेत, त्याचा अध्यायच घ्यावा लागेल आपल्याला, खूप त्याच्यामध्ये आहे. पण सामान्य जनतेला म्हणजे तुम्ही जे काही तुम्ही रोज सातत्याने वागतात, सत्यात जे उतरवतात, ते तुमचं प्रामाणिकपणे असलं पाहिजे. ही दत्त महाराजांची पहिली शिकवण आहे. त्यांनी पाच गुरु केलेले आहेत, म्हणजे वायू, अग्नी, जल ह्या ज्या आहेत आणि पृथ्वी, तत्व, ह्या सगळ्या गोष्टींना त्यांनी गुरु केलं. प्रत्येकाकडनं मिळतं. पाणी काय करतं? देतं, स्वतः घेत नाही. अग्नी काहीतरी झाल्यानंतर तुम्हाला देतं. ह्या सगळ्या वायू तुम्हाला ऑक्सिजन देतं. देण्याचे प्रकार तुम्ही करत राहा. त्यांनी गुरु म्हणून त्यांनाच आहे, पाची अग्नी तत्वांच्या पाठीमागे दत्तगुरूंनी त्यांना गुरु केलेला आहे. खूप आहेत ह्याच्यामध्ये, असं म्हणता येणार नाही. म्हणजे मी काय खूप मोठा अध्यात्म किंवा गुरु नाही, मी फक्त माझ्या वाचनातून किंवा मला आलेल्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतोय. मी त्याचा खूप अभ्यास केलेला आहे किंवा मी सातत्याने, म्हणजे सातत्याने माझं फक्त माऊलींवरती प्रेम आहे, माझी श्रद्धा आहे, मी त्या पद्धतीने मी माझ्यासाठी म्हणून त्याचं पण करतो.
1: बरं, माझं एक प्रामाणिक मत आहे, तुमची श्रद्धा कोणावर तरी असावी जेणेकरून ज्या श्रद्धेने दुसऱ्याला त्रास होणार नाही, ती तुम्ही तुमच्यासाठी तुमच्या भोवती जरूर असावी. ईश्वर मला एक सांग, या दत्तावरच्या श्रद्धेमुळे तुझा स्वभाव, तुझं आयुष्य याच्यात काय परिवर्तन झालं? म्हणजे मला काय विचारायचं माहितीये का, तुम्ही एखाद्यावर श्रद्धा ठेवली हा चांगल्या गोष्टीवर, ती वस्तू असो, देव असो, निसर्ग असो, तू म्हटलं त्यावर पंचमहाभूत असो, त्यांच्यावर श्रद्धा ठेवली म्हणजे आपल्याला धाक असतो त्या गोष्टीचा की नाही आपण हे चुकीचं वागलो तर तो बघतोय. तर तुझ्या बाबतीत काय फरक पडला स्वतःच्या स्वभावामध्ये, वागण्या बोलण्यामध्ये?
0: नाही, मी लहानपणापासून बघत आलो. माझे वडील जरा वेगळ्या पद्धतीचे होते असं माझी आजी सांगायची. पण म्हणे तुझ्या बापाने ज्या वेळेस माळ घातली आणि तुझ्या बापाने जसे दत्त नामाला सुरुवात केली तसं तुझ्या बापाचं चेंजेस झाले, हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेले. आणि ते बघितल्यानंतर मी पण तसं, म्हणजे मी सांगितलं ना की आपले वयमानाप्रमाणे, म्हणजे आपण तरुण होतो, तरुणपणामध्ये आपण जास्त लक्ष, पण हे सातत्याने ठेवलं ना, सातत्याने आपण ठेवलं ना की दर्शन घेणं आहे, हे आहे, ते आहे, माझी श्रद्धा आहे, मी सातत्याने त्या सगळ्या गोष्टी ठेवत गेलो, आजही करतोय, ती माझी श्रद्धा आहे. म्हणून माझ्यासाठी कोणी काही करत असेल किंवा मला त्याचा काय फायदा आला हा मी स्वतः अनुभवतो. मला खूप अनुभव पण आलेत, खूप आलेत, ते माझ्या जीवनातले आहेत, माझ्या पर्सनल गोष्टीतले आहेत. माझ्यावरती आलेले खूप प्रसंग असे होते की त्याचं माझ्या श्रद्धेने किंवा माझ्या माऊलीच्या मी काय जे काय केलं असेल त्याच्या ह्याच्याने ती परत फिरलेली आहेत. खूप मोठमोठी उदाहरणं आहेत, ती मी इथे तुम्हाला जाहीररित्या नाही सांगू शकत. पण असतं की तुम्ही जर चांगलं केलेलं असेल आणि तुमची जर श्रद्धा असेल तर तो तुमच्या पाठीशी उभा, हे मात्र नक्की. आणि हे घडतं असं, हे तुम्ही स्वतः जर श्रद्धा किंवा तुम्ही करत गेलेलं असाल तर त्याचं फळ तुम्हाला मिळतं, हे नक्की.
1: तुझ्या बोलण्यावर मला एक आजकाल एक बघ पॉझिटिव्ह थिंकिंग असावं. जर तुमची एखाद्यावर श्रद्धा असेल तर ते आपोआप पॉझिटिव्ह थिंकिंग तुमच्या मनात तयार होतं की नाही बाबा माझं काही चुकीचं होणार नाही, माझ्या पाठीशी माझा देव आहे. म्हणजे जे ओव्हर थिंकिंग आहे ते आपोआप कमी होत जातं. निगेटिव्ह थॉट येतच तुम्ही काय नाही आले माझा देव मला सांभाळेल, ह्या दृष्टीने ते एक पॉझिटिव्ह थिंकिंग सुद्धा होतं का?
0: प्रश्नच नाही. मग ही पॉझिटिव्ह थिंकिंग येण्यासाठीच तुमची श्रद्धा असली पाहिजे. डॉक्टर तुम्ही माझ्यापेक्षा आणखीन चांगले सांगितले की हे म्हणतो ना आपण, तुम्ही श्रद्धा करत गेले तर तुमच्या डोक्यात वाईट विचार येणार नाही. वाईट विचार आला नाही म्हणजे तुमची पॉझिटिव्हिटी वाढली. पॉझिटिव्हिटी वाढली म्हणजे तुमचा स्वभाव बदलला. तुमचा स्वभाव बदलल्यामुळे तुमचं राहणीमान बदललं. तुमचं राहणीमान बदललं, तुमचं लोकांवरचं बोलण्याचं हे बदलत गेली. प्रत्येक ठिकाणी चिडचिड न करता शांतपणे बोलत गेले. सगळ्या गोष्टी होत गेल्या जिथे खूप, म्हणजे आपण म्हणतो मॉब सायकोलॉजी असेल, पण तिथे सुद्धा तुम्ही कशा पद्धतीने बोलतात त्याच्यावरती समोरचा मॉब कंट्रोल होतो. मग ही जी थिंकिंग आहे ही श्रद्धेने येते. तुम्ही ज्या पद्धतीने विचार कराल, मी माझ्या माऊली, मी म्हणतो ना की माझ्या मागे माझी माऊली उभी, म्हणतात ना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे, असं समर्थांचं वाक्य. समर्थ सुद्धा दत्त संप्रदायामधलेच आहेत. आज तुम्ही कर्नाटक किंवा आंध्र प्रदेश तेलंगणा वगैरे सगळीकडे आपले दत्त संप्रदाय आहेत. फक्त मी म्हटलं ना वेगवेगळ्या नावाने, कर्दळीवनामध्ये मी पण खूप म्हणजे मी माझ्या तीन झाल्या, पण आता ते तेलंगणा आणि यांची गडबड झाली जिथे स्वामी समर्थांचं प्रगटीकरण झालं, ती त्या डोंगरावरती पण माझा जाण्याचा 5 वेळा योग आला होता. आता ते तेलंगणा आणि आंध्रचा असल्यामुळे ती गडबड झालेली. म्हणजे तुमची जर श्रद्धा असेल तर तुम्ही त्या जंगलामध्ये पण राहू शकता का? मला काहीच होणार नाही. आम्ही आजही गिरनारला जातो, आमच्या समोरून वाघ किंवा गिरचं जंगल आहे, ते त्यांचं वास्तव्य प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. आम्ही ज्या ज्या वेळेस परिक्रमेला जातो तर आम्हाला साईडनी जाताना दिसतात. आम्ही दातार बाबाला जाताना तर उभं राहतो असं, त्यांना क्रॉस होऊ देतो मग आम्ही क्रॉस होतो, ते सुद्धा काही करत नाही. फक्त एक 4-5 जणांचा ग्रुप आपला शांतपणे उभं राहायचं. आपल्याकडे ती पद्धत राहिली नाही, लोक लगेच लगे फोटो. पण आम्ही जी काही नामस्मरण करत जाणारी, आम्ही परिक्रमेला जाणारी, म्हणजे आमच्या नजरेस 101% पडतात म्हणजे पडतात.
1: ईश्वर एक जसं श्रद्धेने एक पॉझिटिव्ह थिंकिंग येतं, निगेटिव्ह थॉट्स लगेच जातात की का नाही माझा देव आहे. तसंच माझा अभ्यासाप्रमाणे मला सांगतो दत्त संप्रदाय तुम्हाला सांगतात की तुम्ही कोणाच्या पाठ्यामागे निंदा नालस्ती करू नका, म्हणजे आपोआप गॉसिपिंग पण बंद होतं.
0: हेच तर मग त्यांची शिकवण आहे ना, तुम्ही दुसऱ्याला चांगलं म्हणा तो समोरचा तुम्हाला चांगलंच म्हणणार आहे, पण आपल्याकडे ती पद्धतच नाही ना. तोंडावरती गोड बोलतात, काम झालं की त्या माणसाचं की त्या माणसाच्या पाठीवरती शिवेगाठ. हा उद्देशच चुकीत आहे. प्रत्येक कोणालाही काही अडचण असेल, तुमच्याकडे नसेल, आज समजा कोणी माझ्याकडे आलं, मला एवढे पैसे हवेत, मी त्याला स्पष्टपणे सांगू शकतो माझ्याकडे पैसे नाहीत, माझी काय मेहनत लागेल, माझ्याकडनं तुला आणखीन काही अपेक्षा आहेत का, मी तुला कशा पद्धतीने मदत करू शकतो, असत नाही ना. आर्थिकच मदत पाहिजे म्हणून माणूस येत नाही, काहीला मानसिकाची गरज असते, काहीला कुठेतरी वेगवेगळ्या पद्धतीची मदतीची याचना असते, तो तुमच्याकडे आला आणि तुम्ही त्या याचनेला जर मदत केली त्या माणसाला तो कायमस्वरूपी लक्षात ठेवतो. आणि तो माणूस जरी नाही लक्षात ठेवला ना, तर त्याच्या ते डोक्यात असतं, त्याच्या आत्म्यामध्ये असतं. एखादा माणूस खूप भुक्याने व्याकुळ आहे आणि तो आला आणि तुम्ही जेवायला बसले आणि त्याला म्हटलं की चल रे बाबा माझ्याबरोबर बस जेवायला, तो जेवेल, त्याचा आत्मा शांत होईल.
1: मदत कधी करावी? ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस. भूक लागलेल्याला अन्न देणं हे खूप महत्वाचं आहे. काय बोललास? बरं, आता पुन्हा आपल्या नाटकाकडे येऊ. सध्या काय करतोयस नाटकाच्या बाबतीत?
0: मी सध्या आता
1: तू दिग्दर्शन वगैरे केलं, लेखन वगैरे केलंयस?
0: मला प्रगतीकरण चांगलं करता येतं, मला लिहिता येत नाही.
1: दिग्दर्शन केलंयस?
0: दिग्दर्शन मला करता येतं पण मी दिग्दर्शक होत नाही.
1: कारण?
0: कारण सांगतो की मला तेवढा वेळ त्या.
1: पण तू सध्या करतो कायस?
0: माझं वैयक्तिकरित्या माझं इव्हेंट मॅनेजमेंट आणि शूटिंग्स, मी शूटिंगच्या माणसांना लोकेशन्स पुरवतो, माझे स्वतःचे लाईट्स आहेत, त्यांचं ऑर्गनायझेशन करून देणं, या सगळ्या गोष्टी माझ्याकडे मी करत असतो. प्लस माझं वैयक्तिक इव्हेंटची जी कामं आहेत ती वेगळ्या पद्धतीने चालू असतात. आणि आता वयोमानाप्रमाणे मला परीक्षक म्हणून महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेंना म्हणावं किंवा महाराष्ट्र शासनाने माझी पेन्शन चालू केली, मी त्या पद्धतीने मला ते सगळी सवय लागल्यामुळे मी आता गायडन्स करण्याची कामं करतो, परीक्षणाची जास्त कामं करतो.
1: बरं, मग आता जाता जाता माझं एक आता माझी इच्छा आहे की आपले जे ऍक्टर्स आहेत, दिग्दर्शक आहेत, टेक्निशियन्स आहेत, एक एक डिपार्टमेंटला तू काय काय सल्ले दे तुझे? कारण आणि हा सल्ला तुला माझ्या नाशिकच्या लोकांसाठी देणं गरजेचं आहे, कारण तू महाराष्ट्रभर परीक्षक म्हणून फिरत असतो, तर प्रत्येक पॉझिटिव्ह आहेत काय काय, प्रत्येकाचे काय काय थॉट्स आहेत, ते आपल्या नाशिकमध्ये यावे ह्यासाठी काय काय करता येईल? आता दिग्दर्शकांना तू काय सांगशील नाशिकच्या, त्यांनी काय अप्रोच ठेवावा?
0: दिग्दर्शकाने संहितेचा अभ्यास करून त्याला लागणाऱ्या प्रत्येक बारीक बारीक गोष्टी,
1: संहिता निवडावी कशी?
0: संहिता निवडताना अभ्यास त्याला कुठल्या,
1: ईश्वर मला सांग, आपल्या इथं दिग्दर्शकांचं बरेचसं असंच नाही मला काहीतरी वेगळं करायचं वेगळं करायचं, हे वेगळं करण्याचा ध्यास चुकीचा आहे का?
0: नाही.
1: किंवा दिग्दर्शकाला त्याची स्वतःची पोटेन्शियल पण समजलं पाहिजे ना, उगाच मोठा घास का घ्यावा?
0: मी तेच म्हटलं की त्याला स्वतःला किती नॉलेज आहे, त्या पद्धतीने ते करायला पाहिजे. आता वसंत कण्याटकरांची नाटकं जी आहेत ती वैचारिक नाटकं, तेंडुलकरांची नाटकं ती वैचारिक नाटकं, किंवा अभ्यासपूर्वक आता काही कानिटकरांचं नाटकं घ्या, ती रायगडाला जेव्हा जाग येते, बाकीची बरीचशी नाटकं आहेत त्याला अनुसरून त्या माणसाचा तेवढा अभ्यास आहे का मग? किंवा विजय तेंडुलकरांनी काही नाटकं लिहिलेली आहेत त्या गोष्टींचा त्यांनी, विजय तेंडुलकर त्याला स्वतःला तरी कळलेत का? त्यांनी त्या संहितेचा किंवा त्या लेखकाचा अभ्यास केलाय का? बरं, त्याला पुढे दिग्दर्शन काय करायचं हे त्याला माहिती आहे का? याचा विचार करून त्यांनी ती संहिता निवडली पाहिजे. उठला सुटला माल करायचंय, तू तेंडुलकरांची नाटकं घ्यायची, अरे त्यांचे विचार काय आहेत, त्यांच्या डोक्यामध्ये असलेला तो हिरो असेल, हिरोईन असेल, तुमचा खलनायक असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर विचारत करत नसाल तर त्याला मजा नाहीये. म्हणून तुमची कॅपॅसिटी बघा की बाबा मला हे दिग्दर्शन करायचंय, मग कसं करायचंय, मला ह्या ह्या गोष्टी येतात, मग त्या पद्धतीची संहिता निवडा. नवीन लेखक तयार होत आहेत त्या लेखकाशी चर्चा करा आणि ती चर्चा झाल्यानंतरच तुम्ही दिग्दर्शनामध्ये उतरा. बरं, दिग्दर्शक तुम्ही झाले, झाला आपण दुसऱ्याकडे येऊ की कलाकार. कलाकार घेताना त्या पात्राला अनुसरून ती का? बरं, मी कलाकार म्हणून गेल्यानंतर मी त्या संहितेचा अभ्यास केला पाहिजे, मी त्या पात्राचा अभ्यास केला पाहिजे. मी पात्राचा अभ्यास करताना त्याच्या वागणे, चालणं, बोलणं, त्याचं एज, त्याच्या डोक्यामध्ये काय विचार आहे, संहितेचा विचार. संहिता वाचल्यानंतर ती मिनिमम 10-15 वेळा वाचल्यानंतर तो माणूस कळतो, तो माणूस कुठल्या अँगलनी काय पद्धतीचा आहे, त्या पद्धतीचं तुमच्यामध्ये ती एनर्जी आली पाहिजे. त्याच्यानंतर आलो आपण मेकअपकडे किंवा तांत्रिक गोष्टी टेक्निशियन्सकडे. तर टेक्निशियन्स हे सुद्धा तिथे हे टीमवर्क आहे, हे दिग्दर्शक, नेपथ्य, प्रकाश, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या आणि कलाकार की तंत्रज्ञ एकत्र बसून ते सगळं नाटक कुठे कुठे घडते, त्या नाटकाच्या कुठल्या कुठल्या भागामध्ये कुठलं कुठलं नाट्य घडते, सी एसला चाललंय, एस एसला चाललंय की हल्ली कोण सी एस एस एस वगैरे कोणी बघत नाही, म्हणजे सेंटर ऑफ द स्टेज किंवा सेंटर ऑफ द बॅक, सेंटर ऑफ द राईट, सेंटर ऑफ द लेफ्ट, असे जे काही प्रकार आहेत असे 9 भाग कोणी स्टेजचे करतच नाही. कोणाचं नाट्य अगदी पुढच्या ह्याच्यातच उघडून जातं, कोणाचं मागच्या मध्ये मधल्यामध्येच चालू असतं, पुढे होत नाही आणि मागेही होत नाही. म्हणजे जर तुम्ही नेपथ्य मांडत असाल तर त्या नेपथ्याचा विचार करून नेपथ्य मांडा. तुम्ही त्या गोष्टींचा वापर करणे या ठिकाणी नुसतं डेकोरेशनसाठी नाही आहे. उदाहरणार्थ मी 4 तिथे शर्ट ठेवले तर मी ते 4 शर्ट वापरले पाहिजे, मी नुसते लटकवून नाही ठेवायचे ते. परीक्षक म्हणून हा पण विचार होतो, म्हणजे परत येतेच गोष्ट, हे टीमवर्क आहे. नेपथ्य, प्रकाश आणि कलाकार आणि दिग्दर्शक ह्यांनी सगळ्यांनी मिळून हा विचार करायला पाहिजे. त्या संहितेचा अभ्यास सगळ्यांनाच करायला लागतो, फक्त कलाकाराला नाही, दिग्दर्शकाला नाही, तर तंत्रज्ञांना सुद्धा, साऊंडवाल्याला सुद्धा त्याचा अभ्यास करायला लागतो की कुठल्या कुठल्या वेळेला कुठल्या कुठल्या भावना प्रगट होत आहेत, त्या पद्धतीचाच तो मेकअप पाहिजे. तो लाईट ऑफ होतोय त्यावेळेस माझं म्युझिक लाऊड झालं पाहिजे, तो लाईट थोडा डिम झाल्यानंतर माझं म्युझिक सुरू झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टींची मोठ बांधली तर ते उत्तम सादरीकरण होतं आणि त्याचा नंबर पाहिला येतो.
1: वा वा वा, ईश्वर, बोलता बोलता आजचाही अर्धा तास संपला, मजा आली. म्हणजे तुम्हाला कोणती भावना कधी व्यक्त करायची ते समजलं पाहिजे, तुम्हाला कधी कसं बोलायचं ते समजलं पाहिजे, तुम्हाला कोणाशी कसं हँडल करता आलं ते समजलं पाहिजे, त्याच्यासाठी तुमची कुठेतरी श्रद्धा पाहिजे आणि ती श्रद्धा अशी पाहिजे की तुमच्या श्रद्धेने दुसऱ्याला त्रास होऊ नये. बरोबर. माझं एक प्रामाणिक मत आहे ईश्वर, आज तुझ्याशी बोलल्यानंतर, तू परीक्षक म्हणून इतका सगळीकडे फिरतोस, तर तू एक पुढच्या वेळेस ज्यावेळेस राज्य नाट्य स्पर्धा असेल त्यावेळेस तू सगळ्या ऍक्टर्सची आणि त्याच्यातल्या दिग्दर्शकांची, तंत्रज्ञांची एक गेट टुगेदर करून परीक्षकांची अपेक्षा काय असते ते त्यांना समजून सांगावंस.
0: गंमत अशी आहे की आम्ही बऱ्याच वेळा प्रयत्न केला आहे, आजही करतो, पण आजकालच्या तरुण मंडळींना हे आवडत नाही. त्यांना आम्ही अमिताभ बच्चन आहोत, आम्ही आमच्या पद्धतीने करू, तुम्हाला काय विचार करायचा तो करा. अरे पण तुमच्या समोर परीक्षक बसल्यानंतर काय करतात, परीक्षकांचा टायमिंग काय असतो, कुठल्या वेळेला. मी सांगितलं ना की नेपथ्य तुम्ही लावल्यानंतर त्याचा किती वापर केला, सेट लावल्यानंतर त्याचा किती, स्टेजवरती लेवल्स लावल्यानंतर तुम्ही किती ठिकाणी तुमचं सादरीकरण केलं, लाईट टाकताना कुठे कुठे टाकले, ते प्रसंगाला अनुरूप होते का, त्याला प्रसंगाला अनुरूप त्याचा कलर होता का, त्याला डे नाईट मिड नाईट ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या का, त्याला बॅकग्राऊंडवाल्यांनी व्यवस्थित साथ चढवलाय का, ही सगळी जर त्याची चांगली असेल तरच ते नाटक पुढे जाईल.
1: मंडळी, आज ईश्वरशी बोलल्यानंतर दोन गोष्टी समजल्या, की श्रद्धा असावी, त्याने तुमच्याकडे एक पॉझिटिव्हनेस येतो, तुमच्या मनातली भीती दूर होते, कारण तो तुमची ज्याच्यावर श्रद्धा असते तो तुम्हाला सांगत असतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आणि दुसरी गोष्ट, ऍक्टर्सनी सिनियर्सकडनं काहीतरी शिकलं पाहिजे, स्वतःहून त्यांच्याकडे गेलं पाहिजे, आणि टेक्निशियन्स नवीन फळी एक टेक्निशियन्सची तयार व्हायला पाहिजे तुम्हाला शिकवण्यासाठी. ईश्वर जगताप आहे नाशिक लाईट्समध्ये, आपले माणिक नाना कानडे आहेत मेकअपमध्ये, यांच्याकडनं शिका. ईश्वर थँक्यू व्हेरी मच.
0: येस, धन्यवाद.
1: श्री गुरुदेव दत्त.
0: गुरुदेव दत्त, गुरुदेव
1: दत्त. राम राम मंडळी, काही गरज आली तर फोन करा, तुमचं ते सविस्तर वर राम राम मंडळी फेडूया.
2: विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकणार आहात आजचे पाहुणे या कार्यक्रमात. सादरकर्त्या मेघना साने. प्रसारण दर शनिवारी दुपारी 1 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका आजचे पाहुणे.
3: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे माय लव्ह या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार दानसिंग.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5357-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूया हसरत जयपुरी यांचं आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं. हे गीत आपण ऐकणार आहोत लाल पत्थर या चित्रपटामधलं.

0: दिखाऊं तुझे जन्नत की शाम आजा, दिखाऊं तुझे जन्नत की शाम।
1: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे, आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात।
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%,
1: मुदत 1 वर्ष। आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या, नियम व अटी लागू।
3: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। मंडळी, 1 जुलै हा दिवस GST दिवस म्हणून साजरा केला जातो। याच अनुषंगाने या GST वर आधारित एक सुंदरसं गाणं तयार केलेलं आहे, जे लिहिलं, संगीतबद्ध केलं आणि गायलं आहे PK जयशंकर अय्यर यांनी, जे CGST आणि CX नाशिकचे असिस्टंट कमिशनर आहेत। या गीताला सहगायन केलेलं आहे श्री मृत्युंजय वाघ यांनी। या गीताचं ध्वनी संयोजन आहे श्री सुभाष देशपांडे, डेल्टा सार टेक्नॉलॉजीज पुणे यांचं, आणि या गीताचं ध्वनी मुद्रण झालेलं आहे श्री अभिजित धारणे, ट्युनिंग स्टुडिओ नाशिक या ठिकाणी। तेव्हा ऐकूया हे GST वर आधारित खास गाणं।

0: तर मंडळी, आजच्या 1 जुलै या GST दिवसानिमित्त आपण ऐकलं खास हे GST गीत. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586-26611 या क्रमांकांवर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. किसा खून का या चित्रपटामधलं अनवर सागर यांचे शब्द, नदीम श्रवण यांचं संगीत, ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: आज 1 जुलै डॉक्टर्स डे आणि कृषी दिन.
1: शेतकरी जीवनावश्यक अन्न देणारा अन्नदाता आणि डॉक्टर जीवनदान देणारा जीवनदाता,
0: या दोन्ही कर्तृत्ववान हातांना मानाचा मुजरा.
1: डॉक्टर्स डे आणि कृषी दिनानिमित्त सर्व डॉक्टर्स आणि शेतकरी बांधवांना वडनेरे सराफांतर्फे मनपूर्वक शुभेच्छा.
0: विश्वास, शुद्धता आणि उत्कृष्ट कारागिरीची परंपरा जपणारे वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल जुना गंगा पूर्णाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात दो ठग या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज श्रोते हो। आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास। जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना। महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर।
1: नमस्कार
0: श्रोता, या आठवड्याची गोष्ट एप्रिल 1945। इतिहासातील सर्वाधिक वादग्रस्त व्यक्तींपैकी एक असलेला ऍडॉल्फ हिटलरजी, दुसरं महायुद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर होतं, हिटलरचं साम्राज्य कोसळत होतं आणि अशा परिस्थितीत बर्लिन मधील भूमिगत बंकर मध्ये मृत्यूच्या अवघ्या काही तास आधी हिटलरने दोन महत्वाचे दस्तऐवज तयार केले। एक म्हणजे त्याचं वैयक्तिक मृत्यूपत्र आणि दुसरं राजकीय मृत्यूपत्र। विशेष म्हणजे मृत्यूपत्र तयार करण्याच्या काही तास आधीच त्याने आपली अनेक वर्षापासूनची मैत्रीण इव्हा ब्राऊनशी विवाह केला होता। मृत्यूपत्र बनल्यानंतर शत्रूच्या हातात सापडू नये म्हणून दोघांनीही आत्महत्या केली। हिटलरच्या वैयक्तिक मृत्यूपत्रात त्याच्या मालमत्तेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या, तर राजकीय मृत्यूपत्रात त्याने आपल्या राजकीय विचारांची नोंद केली होती। या दोन स्वतंत्र दस्तऐवजामुळे इतिहासकार आणि कायदेतज्ञ आजही या प्रकरणांचा अभ्यास करतात। यातून एक महत्वाचा धडा मिळतो बरं का, व्यक्ती कितीही प्रभावशाली असो, जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर आपल्या इच्छांची आणि मालमत्तेची कायदेशीर नोंद करून ठेवण्याची गरज सर्वांनाच वाटते। सर, मृत्यूपत्रात मालमत्तेबरोबरच वैयक्तिक इच्छा किंवा संदेश सुद्धा लिहिता येतो का?
1: निःसंशयपणे असं करता येऊ शकतो। मृत्यूपत्रात मालमत्तेच्या वाटपाबरोबरच काही वैयक्तिक इच्छा, अंत्यसंस्कारांबाबतच्या सूचना किंवा कुटुंबियांसाठी संदेशही नमूद करता येतात। मात्र अशा वैयक्तिक इच्छांमुळे मालमत्तेच्या कायदेशीर वाटपाच्या तरतुदीमध्ये संदिग्धता किंवा विरोधाभास निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते।
0: क्या बात आहे श्रोते, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या। संपर्क लीगल शील्ड 7385 340 454।

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार रवी यांची ही गीतरचना ऐकूया खामोश निगाहें या चित्रपटामधली.

एक्सिया लाइफ सायन्सेस आणि विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक आयोजित सफरनामा हिंदी चित्रपट सृष्टीच्या पहिल्या दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या गीतकाराची कहाणी त्यांच्याच शब्दातून त्यांच्याच गाण्यातून. गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या जीवन प्रवासावर आधारित दृकश्राव्य प्रवास शनिवार दिनांक 4 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता सादरकर्त्या मुग्धा पुष्करलेले ठिकाण शंकराचार्य न्यास सभागृह गंगापूर रोड नाशिक आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संयोजन विनायक आशा पुरुषोत्तम रानडे ग्रंथ तुमच्या दारी सर्वांना आग्रहाचं आमंत्रण प्रवेश विनामूल्य.

0: Radio Vishwas Time Check.
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
0: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर.
4: ऐकूया सुदेश भोसले आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत प्यार का कर्ज या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.
5: ये कौन सा महीना रे?
6: जून,
5: जुलाई, अगस्त, सितंबर, अक्टूबर, नवंबर, दिसंबर, जनवरी, फरवरी, मार्च, अप्रैल, मई.
6: जून.

0: संध्या, ओळख रागांची, मैफल गीतांची, बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वर संध्या या कार्यक्रमातन. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे लता मंगेशकर यांनी गायलेलं पवित्र पापी या चित्रपटामधलं. गीतकार आणि संगीतकार आहेत प्रेम धवन.

चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं गीत. संगीतकार राजेश रोशन यांची गीतरचना ऐकूयात दिल तुझको दिया या चित्रपटामधले.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
2: कार्यक्रमात. आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत जहरीला इन्सान या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.
3: अरे सुनो कहानी जब मैं

0: आज 1 जुलै डॉक्टर्स डे आणि कृषी दिन.
1: शेतकरी जीवनावश्यक अन्न देणारा अन्नदाता आणि डॉक्टर जीवनदान देणारा जीवनदाता,
0: या दोन्ही कर्तृत्ववान हातांना मानाचा मुजरा.
1: डॉक्टर्स डे आणि कृषी दिनानिमित्त सर्व डॉक्टर्स आणि शेतकरी बांधवांना वडनेरे सराफांतर्फे मनपूर्वक शुभेच्छा.
0: विश्वास, शुद्धता आणि उत्कृष्ट कारागिरीची परंपरा जपणारे वडनेरे सराफ.
1: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
2: मिर्झा शक यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत. बाजार या चित्रपटामधली जगजीत कौर यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत आणि संगीत दिलं आहे खय्याम यांनी.

रसिको हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, 1 जुलै हा दिवस GST दिवस म्हणून साजरा केला जातो. याच अनुषंगाने या GST वर आधारित एक सुंदरसं गाणं तयार केलेलं आहे, जे लिहिलं, संगीतबद्ध केलं आणि गायलं आहे PK जयशंकर अय्यर यांनी, जे CGST आणि CX नाशिकचे असिस्टंट कमिशनर आहेत. या गीताला सहगायन केलेलं आहे श्री मृत्युंजय वाघ यांनी. या गीताचं ध्वनी संयोजन आहे श्री सुभाष देशपांडे, डेल्टासार टेक्नॉलॉजीज पुणे यांचं. आणि या गीताचं ध्वनी मुद्रण झालेलं आहे श्री अभिजित धारणे, ट्युनिंग स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे GST वर आधारित खास गाणं.

0: तर मंडळी, आजच्या 1 जुलै या GST दिवसानिमित्त आपण ऐकलं खास हे GST गीत. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02-253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं जुगनू या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार सचिन देव बर्मन.

0: मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वर शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: ऐकूया अग्निपरीक्षा. या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं योगेश यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सलील चौधरी यांनी.

0: एक्सिया लाइफ सायन्सेस आणि विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक आयोजित सफरनामा हिंदी चित्रपट सृष्टीच्या पहिल्या दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या गीतकाराची कहाणी त्यांच्याच शब्दातून त्यांच्याच गाण्यातून गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या जीवन प्रवासावर आधारित दृकश्राव्य प्रवास शनिवार दिनांक 4 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता सादरकर्त्या मुग्धा पुष्कर लेले ठिकाण शंकराचार्य न्यास सभागृह गंगापूर रोड नाशिक आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संयोजन विनायक आशा पुरुषोत्तम रानडे ग्रंथ तुमच्या दारी सर्वांना आग्रहाचं आमंत्रण प्रवेश विनामूल्य
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात इंदिवर यांचं आशा भोसले यांच्या आवाजात दो राह या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे सपन जगमोहन यांचं.
2: Darling, at your left to it.

विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना सात संगत लाभली आहे.

तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदर टच स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास अभिजात संस्कृतीचा सुमधुर
5: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. कल आज और कल या चित्रपटामधलं आणि हे गीत ऐकणार आहोत मन्नाडे यांनी गायलेलं नीरज यांचं. संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया. किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, राहुल देव बर्मन यांचं संगीत. चित्रपट दौलत के दुश्मन.

0: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमातले हे गीत ऐकणार आहोत भूपेंद्र सिंग आणि आशा भोसले यांच्या आवाजात. राजा राणी या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: सलमा आगा यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत मजदूर या चित्रपटामधलं. गीत रचना हसन कमाल यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: एक्सिया लाइफ सायन्सेस आणि विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक आयोजित सफरनामा हिंदी चित्रपट सृष्टीच्या पहिल्या दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या गीतकाराची कहाणी त्यांच्याच शब्दातून त्यांच्याच गाण्यातून गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या जीवन प्रवासावर आधारित दृकश्राव्य प्रवास शनिवार दिनांक 4 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता सादरकर्त्या मुग्धा पुष्करलेले ठिकाण शंकराचार्य न्यास सभागृह गंगापूर रोड नाशिक आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संयोजन विनायक आशा पुरुषोत्तम रानडे ग्रंथ तुमच्या दारी सर्वांना आग्रहाचं आमंत्रण प्रवेश विनामूल्य
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत श्रीकृष्ण लीला या चित्रपटामधलं भरत व्यास यांची शब्दरचना ऐकूया आशा भोसले आणि मन्नाळे यांच्या आवाजात गीताला संगीत आहे SN त्रिपाठी यांचं

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत, अंजान यांची शब्दरचना, शंकर जयकिशन यांचं संगीत. आणि हे गीत ऐकूयात दूर नहीं मंजिल या चित्रपटामधलं.

0: मराठी साहित्यातला दीर्घ परंपरा लाभलेला वाङ्मय प्रकार म्हणजे कथा. अशाच रसाळ सुटसुटीत आणि लक्षवेधी कथांचा श्रवणानंद घेऊया आमच्या सुंदर कथा या कार्यक्रमातून. सादर करते दिलीप कसगावकर. जरूर ऐका दर मंगळवारी रात्री 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: गुलाम अली यांच्या आवाजात हसन कमाल यांची शब्दरचना असलेलं निकाह या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार रवी.

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास आणि आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, 1 जुलै हा दिवस GST दिवस म्हणून साजरा केला जातो. याच अनुषंगाने या GST वर आधारित एक सुंदरसं गाणं तयार केलेलं आहे, जे लिहिलं, संगीतबद्ध केलं आणि गायलं आहे PK जयशंकर अय्यर यांनी, जे CGST आणि CX नाशिकचे असिस्टंट कमिशनर आहेत. या गीताला सहगायन केलेलं आहे श्री मृत्युंजय वाघ यांनी. या गीताचं ध्वनी संयोजन आहे श्री सुभाष देशपांडे, डेल्टा सार टेक्नॉलॉजीज पुणे यांचं. आणि या गीताचं ध्वनी मुद्रण झालेलं आहे श्री अभिजित धारणे, ट्युनिंग स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे GST वर आधारित खास गाणं.

0: तर मंडळी, आजच्या 1 जुलै या GST दिवसानिमित्त आपण ऐकलं खास हे GST गीत. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना असलेलं, नौशाद यांचं संगीत असलेलं अंदाज चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
2: कार्यक्रमात. आता ऐकूया दिवार या चित्रपटामधला साहिर लुधियानवी यांचं गीत. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत ऐकूयात मन्नाडे यांच्या आवाजात.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत किशोर कुमार आणि सुलक्षणा पंडित यांच्या आवाजात उपेंद्र यांचं गीत बॉम्बे बाय नाईट या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे इक्बाल कुरेशी यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: फरियाद है।
1: आपकी फरमाइश आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड। श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाइश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर।

शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, ओठावरली गाणी. सादर करते विकास भावे. दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांक.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी

सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमातनं. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: रेडियो विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।

छो आगे मत पूछो।

आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांची काळजी आणि त्यांची संपूर्ण माहिती या सगळ्याच गोष्टींचा माहितीपूर्ण वेध घेऊया आमच्या दुनिया पाळीव प्राण्यांची या महत्त्वपूर्ण कार्यक्रमातनं. जरूर ऐका दर मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता. सादर करते डॉक्टर सुनील देशपांडे फक्त रेडिओ विश्वासवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

समृद्ध करणारे गीतकार, संगीतकार, अभिनेते आणि अभिनेत्री या नक्षत्रमाळेतून सुमधुर गीतांचे गुंफण घेऊन येणारा कार्यक्रम गीत प्रतिमा ऐका दर रविवारी रात्री 8 वाजता, तर पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 8 वाजता. सादर करते रामचंद्र कुलकर्णी, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदर टच स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: घंट्याचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

नमस्कार. तीर्थरूप संतांच्या अभंग गंगेच्या काठावर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रसिक हो, सूर असोत की शब्द, एकदा का त्यांना परमात्म्याच्या आळवणीचा छंद लागला की दोघेही अनंताचे प्रवासी होतात. भागवत धर्मीय संतांच्या परंपरेत ज्यांचं स्थान एखाद्या अढळ ध्रुवताऱ्याचं आहे, ज्यांनी पिठू माऊलीची उपासना दूर पर्वतावर समाजाशी फटकून न करता समाजातूनच देवत्व जागृत करण्याचा ध्यास घेऊन केली, जनार्दन स्वामींच्या चरणांची निष्ठा जोपासून हे एका जनार्दन जनता जनार्दनाशी एकरूप झाले, ते हे संत एकनाथ, ज्यांनी प्रपंचाची पंढरी केली आणि भोवतीच्या कोलाहलाचा एकांत केला आणि श्रमाचं रूपांतर ध्यानात केलं, ज्ञानाला तर्काहूनही करुणेची जोड दिली, ते संत एकनाथ. त्या एकनाथांचं ध्यान आणि मन उन्मन करणारा हा पंढरी राय आहे तरी कसा पाहूया.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.